करेगा, चाहे ये जमाना कहे हमको दीवाना, आज हम तो मोहब्बत करेगा, दुनिया से नहीं डरेगा, चाहे ये जमाना कहे हमको दीवाना, आज हम

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार, मी मोनाली स्वागत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियां बांटो.
1: दीवाना

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुनेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडिओ पुणेरी आवाज.
2: ओ रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियाँ बांटो.
4: ख्वाबों का सफर आरजे सनी के साथ.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार मित्रांनो, पुणेरी आवाज 107.8 याच्यावरून मी आपल्याशी रोज संवाद साधतोय। आपल्याला खरं जायचंय गुरु स्वीकारला कसा याच्याकडे, त्याच्या आधी असंख्यांनी सुचवून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अजूनही त्याचं मन तयार होत नाही। आणि ज्या गुरुकडे जायचंय तो गुरु त्याला प्रसंगानिमित्त भेटलेला आहे, पण याला काहीच मान्य नाही, काही स्वीकारायचंच नाही। आणि त्यात वडिलांनी एक बॉम्ब टाकल्यासारखा की तुझं लग्न करायचं, त्या संबंधात आपण पाहत होतो। आणि लग्नाबद्दल, विशेषतः स्त्रियांबद्दल, समाजस्थितीबद्दल त्यांच्या मनात असंख्य प्रश्न होते, असंख्य शंका होत्या, पण त्याला उत्तरं मिळत नव्हती। आणि त्या विचारांनी तो सतत तळमळत असे। आणि त्यात आता मोठा अडथळा आला, एक लग्न समस्या। तर काल आपण इथपर्यंत आलो होतो, आता मी एकच सांगेल, आमचा सुशिक्षित समाज त्याची सगळं दुष्ण वेदवाक्य मानतो। हो हो, खरं आहे, आहोत आम्ही रानटी, आहोत आम्ही अडाणी, आहोत आम्ही असंस्कृत। आमचा उद्धार करण्यासाठी ईश्वराच्या प्रेरणेने तुम्ही देवदूतासारखे उतरलात। आपसात मारामाऱ्या करून दात्यांच्या पुढे जाणाऱ्या भिकाऱ्यासारखे आम्ही स्वजनाची, स्वधर्माची अवहेलना करून साहेबांच्या पुढे पुढे करीत असतो। ही स्थिती असह्य होते मला। हे सर्व माझं मस्तक आणि हृदय झपाटून टाकीत आहे। तोपर्यंत मला माझा व्यक्तिगत असा विचार करायला अवसर आहेच कुठे? म्हणजे मी माझ्या लग्नाचं, माझ्या पुढच्या भविष्याचं विचार करण्याला मला वेळ हवा ना। म्हणजे तू काय करणार आहेस, तुझा विचार काय आहे? मी माझी आत्मिक शक्ती इतकी प्रबळ करेन आणि त्या सर्व शक्तीनिशी त्याच्यावर तुटून पडेल, नरेंद्रने झटकन उत्तर दिले। तू एकटा? गौतम बुद्ध एकटा नव्हता, महाभारताचं यज्ञकुंड पेटवणारा श्रीकृष्ण एकटा नव्हता, बुद्धोत्तर अनाचाराला आळा घालून धर्मदंड पेलीत भारताचा दिग्विजय करणारा श्री शंकराचार्य एकटा नव्हता। मग ज्या माणसात महत्कार्य स्फूर्त ते एकटेच असतात दादा। अभेद्य संघटनेसारखा प्रबळ शक्तीचं बीज अंकुरत ते मस्तक एकटंच तर असतं। प्रारंभी तो सर्व शक्तिमानही एकटाच होता। तू असं बोलतोस नरेंद्रा की तुझा सर्व अभिवेश बघत राहावा, तुझा प्रत्येक शब्द कानात ठेवावा। आणि खरंच तुझ्या रूपाने काही उजळ कार्य इथं होणार असेल तर आपण त्या यंत्राचा यत्किंचित स्क्रू तरी व्हावा असं वाटतं। पण तरी हा एक दुष्टपणा करतोच विचारायचा की स्वतःबद्दलचा विचार तू केव्हा करणार आहेस? आणि वडील मंडळींनी तुझ्याकडून रोखठोक

उत्तराच्या अपेक्षा केली तर तू काय करणार आहेस? रामदादा, काय करायचं ते तूच ठरव. तूच मला कुमार्गाला लाव, तूच इकडे तिकडे नेलंस, ब्रह्मा समाजात तूच नेलंस, आचार्य केशवांबद्दल तूच सांगितलंस, रुळलेल्या चाकोरी बाहेरचा विचार करायला तूच लावलंस. अगदी लहानपणापासून कधीतरी हा एकच विषय, एकच विचार माझ्या मनात यायचा. मनच मला दाखवायचं की माझ्यामध्ये अफाट सामर्थ्य आहे, अतुलनीय ताकद आहे, प्रचंड आत्मविश्वास आहे, सर्वात श्रेष्ठ असं कर्तृत्व आहे. त्याच्या आधारे मी इथं अहिकातलं सारं ऐश्वर मिळवेल जे चक्रवर्ती सम्राटांनी, राजे महाराजांनी मिळवलं. अशा आज आणि काल होऊन गेलेल्या सर्वश्रेष्ठ विभूतींचा शीर्षस्थानी, सर्वोच्च स्थानी मी जाऊन बसेल. जगात अगम्य, अप्राप्य, अशक्य असं काहीच माझ्यासाठी असणार नाही. सर्व ऐश्वर, सर्व विलास, सर्व सुखांचा परमावधी माझ्या पायाशी खेचून आणेल. बघा, युवा नरेंद्रच्या नसा नसात, शरीराच्या प्रत्येक भागात, गात्रागात्रात किती प्रचंड आत्मविश्वास भरलेला आहे. आत्मविश्वास असेल तर सगळंच काही हमखास मिळतं, यात शंका नाही. आणि दुसरे दिसायचे भूमातेच्या अनमोल शय्येवर, तारांगणाच्या छत्राखाली, वृक्षराजीच्या आणि वनचराच्या सख्यातून, मैत्रीतून सगळ्या जगाशी तादात्म्य झालेला परम भाग्यवंत, कौपीनवंत मी तिथंच कुठं करतल भिक्षा मोठ्या आनंदाने ग्रहण करतोय, तो अवघा आनंद रस मी सेवन करतोय, ही दोन्ही दृश्य माझ्या समोर हजर आहेत. आणि मनही मला अजून विचारतं की हे खरं की ते खरं, हे होईल का ते होईल. म्हणजे एकीकडे सम्राटाच्या, राजे महाराजांच्या, मोठमोठ्या चक्रवर्तींच्या, जग जिंकणाऱ्या जेत्यांच्या वरचं स्थान मिळवू पाहणारा मनातला विचार, आणि दुसऱ्या क्षणी सगळ्यापासून विरक्त, भगव्या कपनीचा पेहराव केलेला, दाढीचे खुंट वाढलेला, जटाधारी, हातात लाकडी पात्र आणि दारोदरी, आणि त्याही अतिशय गलिच्छ वस्तीत भिक्षा विनयाने मागणारा, अशी दोन चित्र त्याच्या डोळ्यासमोर होतात. माझ्या मनाची ही ओढ आहे, त्याला मी तरी काय करणार, कोणाला याविषयी आणि कसं सांगणार. आता भटकतोय त्यासाठी, त्या सत्याच्या शोधार्थ. मला सुद्धा नेहमी खूप प्रश्न पडत असतात. मी माझ्या मोठ्या मुलीशी खूप मागे लागलो की प्रश्नाची उत्तर हवीत. त्याला तिने सरळ मोबाईल काढला आणि त्या मोबाईलवरून मला एक मेसेज देऊन दिला, एक कवितेचा, की प्रश्नाला कधीच उत्तर मिळत नाही. आणि माझं म्हणणं आहे, समस्या आहे, अडचण आहे, प्रश्न आहे, तिथं उत्तर आहे, फक्त ते शोधण्याचा दोन्ही बाजूंनी प्रयत्न झाला पाहिजे.

नरेंद्रची तर ही कथा आहे, तर मी तर खूप सामान्य माणूस आहे हो, त्यांच्या पायाची नखाची सर मला येणार नाही. नरेंद्र म्हणतो, या भटकंतीत मी ब्राह्मो समाज पाहिला, देवेंद्रनाथांना त्यांच्या नौकाग्रहात भेटलो, मला ज्या रस्त्यावर जायचंय त्याला स्वतःचा पाया भक्कम कोणी अधिकारी पुरुष असा मार्गदर्शक हवा, म्हणून माझे पंचप्राण व्याकुळ झालेत. कधी कधी वाटतं हातातलं अभ्यासाचं पुस्तक फेकून द्यावं, भाव महिमा श्रवणारं गीत गाता गाता कुठेतरी निघून जावं. हनुमंताने जसा प्रत्येक रत्नमणी फोडून पाहिला तसं प्रत्येक गोष्टीत माझं उद्दिष्ट मिळावं एवढीच माझी तळमळ आहे. ते सोडून काही नाही, ते नसलं तर हा व्यर्थ भार विद्येचा, व्यर्थ भार जीवाचा असं होऊन जातं एखाद्याला. अशा प्रकारे वाया गेलेला मी कुठल्या वधूला आणि काय आणि कसा सुखी करू शकणार. जाऊ दे, तुझ्याशी तरी मन मोकळं करावं असं वाटलं तशी माझी प्रवृत्ती तुला मुळीच माहीत नाही असं काही तू म्हणू शकणार नाही. ठीक आहे, यावर मला जे म्हणायचं ते मी राखून ठेवतो. तुर्त इतका आग्रह करतो की उद्या सुरेन मित्राची गाडी दक्षिणेश्वरला जाणार आहे, तुला जायचं असेल तर बघ, व्हिक्टोरिया गाडी आहे, पाहिजे तर 2-3 मित्र बरोबर येतील, त्यांची यायची इच्छा असेल तर. आणखी एक सांगू, तुला खरंच अध्यात्माची आवड असेल तर सरळ दक्षिणेश्वरलाच जा, तिथल्या ठाकुरांना भेट, उगीच ब्रह्म समाजात वगैरे भटकू नकोस. पुनश्च दक्षिणेश्वर, पुनश्च काली माता, पुनश्च ठाकूर, पुनश्च जटाधारी तो साधू. आणि ज्या ठिकाणी जायचं नाही त्याच ठिकाणी हर एक प्रयत्नाने कथे करायची कथा मूळ पदावर, तशी नरेंद्रची गाडी त्या दक्षिणेश्वरीपाशी येऊन थांबते. तर तुमच्या लक्षात आलंच असेल मित्रांनो की केवढी वाटचाल खडतर ही, केवढी समस्या आहेत, केवढे प्रश्न आहेत, आणि ह्या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता नरेंद्र थकित झालेला आहे. पण त्याला त्याच्या प्रश्नाचं देव आहे का, ईश्वर आहे का, याचं निश्चित उत्तर देणारा व्यक्ती भेटणार आहे याची मला खात्री आहे. ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेल. आणि परत एकदा सांगेल की आतापर्यंत मी इथं जे येतोय वारंवार सांगून त्याचं महत्व कमी होणार नाही, पण मला रोज भासतंय की माझी अस्वस्थता काही क्षणांनी काही काळापुरती का होईना कमी होते आणि एका विषयात झपाटल्यासारखा. खरं माझी पद्धत अशी आहे, जिथे मला बोलायचंय मी 300 ठिकाणी विवेकानंदावर बोललो ही आत्मस्तुतीचा दोष पत्करून सांगतो, जिथे बोलायचंय तिथे मी कागद घेऊन जातो, प्रत्यक्षात कागद पाहत नाही. माझ्या मुलांनी मला सूचना केली आणि तरुण पिढी आपल्या पुढे असते की बाबा असा काही उद्योग करू नका, तुम्ही वाटल्यास खुणा करून ठेवा आणि तुम्ही उत्स्फूर्तपणे बोला. म्हणून काही थोडंफार चुकत असेल तर मला लहानसं समजून घ्या आणि माफ करा. रेडिओ पुणेरी आवाज याच्यामुळे माझे विचार मला असंख्यापर्यंत पोहोचवता येतात, नाही तर कुठे स्वामी विवेकानंद आणि कुठे मी एक सामान्य माणूस. पुनश्च मी पुणेरी आवाज 107.8 यांना मनापासून धन्यवाद देण्याचा

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणीचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, मी प्रकाश फासे, पुणेरी आवाज 107.8 FM या केंद्रावरून रोज मला भावलेले स्वामी विवेकानंद एक जीवन प्रवास याविषयी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय। आतापर्यंत मी तुम्हाला अनेक वेळा तुम्ही असं म्हणत असाल की का हे आपल्याला रोज झुलवताय, का गुरु केव्हा भेटणार, गुरु केव्हा भेटणार। मी कालही तुम्हाला सांगितलं की गुरुची त्यांची भेट झालेली आहे, पण ते त्यांना गुरु म्हणून स्वीकारायला तयार नाही। ते त्यांना साधू, भोंदू, पाखंडी, पंडित अशी त्यांच्या डोक्यातली जी जळमट आहे ती अजून जायला तयार नाही। पण आपण कालच पाहिलं होतं की पुन्हा एकदा दक्षिणेश्वरी जा। आत्तापर्यंतच्या टप्प्यामध्ये महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर, सुरेंद्रनाथ मित्रा, रामदादा, केशवसेन, प्रतापचंद्र मुजुमदार, विश्वनाथ शास्त्री, विजय गोस्वामी एवढंच काय, पण त्यांच्या कॉलेजचे प्राचार्य विल्यम हेस्टी ज्यांनी वर्ड्सवर्थची एक्सर्शन ही कविता शिकवताना त्यांची जी भावसमाधी लागली आणि विद्यार्थ्यांची जी भावसमाधी लागली आणि ते संपवताना त्यांनी जे म्हटलं की अशीच भावसमाधी सगळ्यांना जमत नाही, लाखात नाही एखाद्याला जमते, एखाद्याला। पण आपल्या कोलकाता शहरामध्ये दक्षिणेश्वरी काली मातेचं मंदिर आहे, तिथे जे ठाकूर आहेत ते ह्या भावसमाधीच लीलया सहजतेने एकरूप होऊन जातात। मी माझ्या जीवनातला एक छोटासा दोन वाक्यात सांगतो की जळगावला माझ्या माडीवरच्या खोलीत स्वामी विवेकानंदाचं उभं असलेलं, जसं कन्याकुमारीचं शिलास्मारक आहे तसा मोठा फोटो आहे। 82 सालापासून मी विवेकानंदावर बोलतो, पण एकदा मी व्याख्यानाला जाताना तिथं जातो, डोळे मिटून हात जोडतो की तुमचा हात पाठीशी राहू द्या, तर एकदा मला असं जाणवलं, फक्त एकदा, म्हणजे 36-37 वर्षात फक्त एकदा, की ते आणि मी यांच्यात कोणीच नाही, फक्त हा भास मला काही क्षण झाला, म्हणजे तेवढ्यापुरता मी त्यांच्याशी एकरूप होऊ शकलो। समाधी साधणे ही सोपी गोष्ट नाहीये। ठरल्याप्रमाणे सुरेन मित्राची बग्गी म्हणजे घोडागाडी संध्याकाळच्या सुमारास दक्षिणेश्वराच्या मंदिराच्या दृष्टीने मार्गक्रत झाली, मंदिरापाशी आली, महाद्वारातून आत आली, नरेन त्याच्याबरोबरचे दोन मित्र खाली उतरले, बाकीचं सामान पोचवण्यासाठी बग्गी नगारखान्याकडे गेली। दाट ओल्या मातीचे मऊ थर इथं थडी साठवीत घाटाच्या पलीकडे गंगा मैया वाहत होती। पश्चिमेकडची उन्ह पाण्यावर परावर्तित होऊन डोळे दिपवीत होती, एक वेगळाच खेळ होता। उन्हाचा चटका कमी झाला असला तरी ऊन जाणवत होत। गंगेवर येणारा सुखल शीतल वारा त्याच्यावर हळुवार फुंकर घालत होता। बाकीच्या मित्रांबरोबर नरेनही दक्षिणेश्वर पाहायला आला होता, ठाकुरांना भेटायला नव्हे। फरक इतकाच की त्याला सर्वांना तिथली सारी मंदिरं सगळ्या विशाल वास्तू पाहायच्या होत्या. प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यात डोकवायचं होतं. प्रत्येक सीमेवर फिरत रमत रमत गप्पा गोष्टी करायच्या होत्या. नरेनला तर हे सगळं नवीनच होतं, पण त्याला तिथलं निमंत्रण होतं, वारंवार आवर्जूनचं बोलावणं होतं. हे सगळंच पाहत बसण्यापेक्षा त्याला तिकडं जाणं अधिक महत्वाचं वाटत होतं. त्याने मित्रांचा आग्रह निग्रहाने झटकला आणि एकटाच त्यांच्याकडे पाठ फिरवून गोल वरांड्या मागल्या खोलीकडे चालू लागला. मित्रही मग आपल्या मनातलं अर्धवट टाकून त्याच्या मागोमाग तिकडेच निघाले. कुठल्या बाजूने आज शिरावं याचा विचार करीत त्याच तंद्रीत नरेन गंगेकडच्या दरवाजानं ठाकूरांच्या खोलीत शिरला. मी तुम्हाला आधीच सांगितलं, बंगालमध्ये तपस्व्यांना साधूंना ठाकूर म्हणतात. इथं काय दिसणार आहे यापेक्षा इथं मी काय बघू शकणार आहे या विचाराने नरेन व्याकुळ झाला. किती लोकांना विचारून झालं की तुम्हाला ते अंतिम सत्य गवसलंय का, तुम्हाला ईश्वराचा लाभ झालाय का, ईश्वर म्हणून रात्रंदिवस ज्याच्या नावाचा टाहो तुम्ही फोडता त्याला आळवता तो तुम्हाला कधी भेटलाय का, त्याच्या अस्तित्वाची जाणीव अगदी पुसटशी का होईना तुम्हाला कधी अनुभवाला आलीय का, तुम्ही त्याला पाहिलंय का, तो तुमच्याशी बोललाय का. पण आजवर कोणी दजावला नाही. हो, आम्ही त्याला पाहिलंय, आम्ही त्याच्याशी बोललोय, आमचा त्याच्याशी संवाद झालाय, ते त्यालाही जाणवलंय आणि आम्हालाही जाणवलंय. अगदी एकटच पिसाटासारखा वेड्यासारखा ईश्वर दर्शनाच्या कासाविषयी नव्हे तर प्रचंड तहान लागल्याप्रमाणे त्यांचे दर्शन प्राप्त झालेल्या महाभागाच्या शोधासाठी माझी भटकंती चालू आहे. कुठं कुठं नाही भटकलो, शहरात भटकलो, नगरात भटकलो, गल्ल्यांमध्ये भटकलो, गलिच्छ वस्तीत भटकलो, अगदी हिमालयाच्या दिशेने जाण्याचा सुद्धा विचार केला. वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करून पाहिले. प्रार्थना सभेत गेलो, ब्राह्मो समाजात गेलो, वेगवेगळ्या पंथांना, वेगवेगळ्या गुरूंना, मलंगांना भेटलो, पण माझं समाधान कोणी करू शकलं नाही. महर्षीच्या नौकाग्रहाचं दार उघडून अचानक त्यांच्या पुढे उभं राहून त्यांना नेमका हाच प्रश्न केला. तुम्ही योग मार्गाकडे वळा, तुमच्या शरीरावर योग लक्षणं दिसतात असं महर्षींनी सांगितलं. जसा आलो तसाच तडक माघारी वळून गंगेत उडी मारली. महर्षीचं उत्तर आपल्या योजनेपासून खूप. आता महर्षीनंतरचा इथला अनुभव बघायचा. बऱ्याच मंडळीने भरीस घातलं म्हणून इथवर आलो, पण याच्या पुढे हे भटकणं, हे फिरणं, हा पाय किती चालले याची पर्वा न करता बेबंद चालणं, धडपडणं, हे सगळं बंद करायचंय. हा शोध बंद करायचा आहे. अहो, ईश्वर मुळातच नसेल तर तो भेटणार कसा कोणाला? आंब्याच्या झाडावर कमळाच्या फुलाचा शोध घेण्यासारखा आहे. मागे नाही का त्या आजोबांनी सांगितलं, झाडावर ब्रह्मराक्षसे जाऊ नको. मी झाडाच्या शेंड्यापर्यंत जाऊन आलो, पण कुठला ब्रह्मराक्षस, उलट एक कडकडून मुंगळा मात्र चावला, तो काय ब्रह्मराक्षस होता का? तसंच ईश्वर कुठे आहे का? बस ठरलं, यापुढे आत्मप्रचिती अधिक महत्वाची. जे प्रचितीला येईल, जे अनुभवला येईल, तेच मानायचं. जसं मिरची तिखट आहे म्हणून कळत नाही, ज्याला पहिल्यांदा मिरची दाताखाली येते त्याला तिचा तिखटपणा कळतो. द्राक्ष कोल्याला आंबट म्हणतो आपण, पण द्राक्ष गोड आहे की नाही आंबट हे खाल्ल्यावरच कळतं. साधं ती भिलीण रामाची प्रचंड भक्त शबरी, तिला असं वाटत होतं माझ्या ईश्वराने, तिने ईश्वर रामात पाहिला होता, मूर्तीत नाही, माझ्या ईश्वराने आंबट बोरं खाऊ नये. मग ईश्वराला आपल्या आंबट बोरं खायला लागू नये म्हणून त्याच्यासाठी तिने प्रत्येक बोर उष्टावून पाहिलं आणि जे गोड बोर होतं ते बाजूला ठेवलं आणि तिच्या प्रभूने, तिच्या ईश्वराने तिची उष्टी बोरं मिटक्या मिटक्या मारत खाल्ली. अनुभूतीला महत्व आहे, प्रचितीला महत्व आहे. नरेन खोलीत शिरला तो अशा विविध विचारांनी उद्ध्वस्त झालेल्या मनोरथासारखा. चेहरा हरवलेला होता, केसही विस्कळीत झाले होते, कपडेही मळकट होते, अस्ताव्यस्त होते. आपण होऊन आता काही विचारायचं नाही असा निश्चय करून तो पुढे झाला. एक छोटासा पलंग, त्यावर पांढरं पायपोस घातलेलं, पाय पुसण्याचं, तसाच एक मागे लोट ठेवलेला. ठाकूर त्या पलंगावर बसले होते. ते वेगवेगळ्या वेळी गानसभेच्या निमित्ताने, वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला याच्या आधी भेटलेले होते. एकच वस्त्र नेसलेले, बेताची दाढी, मस्तकावर एक केस आटोपशीर, एकच वस्त्र अंगावर, त्याचा सोगा डावीकडच्या खांद्यावर टाकलेला, बसणं अगदी सरळ, आणि डोळ्यामध्ये त्याच खुणा ज्या सुरेनच्या घरी त्याच्या लक्षात आल्या होत्या. भोवती 10-20 माणसं बसली होती आणि ठाकूर फक्त त्याच्याशी बोलत होते, कधी गात होते, कधी हसत होते, निस्पंद तन्मयता दाखवत होते. नरेंद्र आणि मित्रांनी प्रवेश केला तेव्हा त्या संवादात थोडी खळ पडली, पण नरेंद्रला पाहताच ठाकूर एकदम खुशीत आले, म्हणाले, काय आश्चर्य, हा तू आलास, बाळा तू आलास, बस बस. नरेंद्र संकोचला आणि चटईच्या एका टोकाला पाण्याच्या घड्या शेजारी बसला. मग आधीचं सगळं संभाषण सोडून खुळावल्यासारखे ठाकूर नरेंद्रशी बोलायला लागले. तुझं त्या दिवशीचं गाणं किती अप्रतिम झालं, अरे अजून अंतकरणाते मनाचा ठाव घेतलाय त्याने, त्याची नुसती आठवण काढली की सबंध शरीरावरचे रोम तानपुऱ्याच्या ताराप्रमाणे झंकून झंकारून उठतात रे. देवानं काय पण अलौकिक देणगी तुला दिलीये. आणखी कुठली गाणी येतात? पुन्हा देव? नाही महाराज, खूप नाही, एक दोनच येतात. ती सुद्धा तिकडे समाजात जायला लागल्यापासून चिरंजीव लालांनी शिकवली म्हणून. संगीतातला मोठा विद्वान माणूस तो, ऐकली आहेत त्याची गाणी, पण तुझ्या स्वर माधुरी पुढे काहीच नाही रे, तू म्हणजे फक्त तूच. छे छे महाराज, असं कसं होईल, कुठे शर्मा महाशय आणि कुठे यत्किंचित मी. असू दे, दिसलं, वाटलं, पटलं ते बोललो, पण मग आज ऐकवणार का तसलं गाणं? ऐकवलं असतं पण तशी साथ हवी ना. साथीबद्दल म्हणतोस, आत्ता त्याची व्यवस्था करू. अरे हृदय, ओ हृदयराम. हृदय बाबूंनी लगबगीन जाऊन एक तानपुरा आणि एक पखवाजची व्यवस्था केली आणि नरेंद्रने परत त्या सुरात तन मन ओन त्याच तन्मयतेने पुन्हा ठाकूरांना त्या दिवशी आवडलेलं गाणं सुरू केलं. मन चलो निज निकेतन के, मन चलो निज निकेतन के, संसार देशे विदेशीर देशे, भ्रमो केन अकारणे. आहा आहा आहा, असे चार वेळा ठाकूर रोमांचित होत भाव विमूर होऊन गेले. गाणं संपलं तरी त्यांची भाव अवस्था संपली नाही. मग 5-7 मिनिटांनी ते भानावर आले आणि आनंदाने डबडबलेल्या डोळ्यांनी मजेशूर हसू दळीत नरेंद्रकडे बघू लागले. खोलीत तोवर चाललेल्या सत्संगाला या नरेंद्रमुळे आणि त्याच्या गाण्यामुळे भलतंच वळण लागलं. ठाकूर आता एक नरेंद्र सोडून हजर असलेले इतर कोणाची जणू दखलच घेत नव्हते. एकाकी ते पलंगावरून उतरले, हळूहळू नरेंद्रजवळ आले, त्याचा हात धरला, त्याला उठवलं, त्याला आपल्या बरोबर घेतलं आणि खोली बाहेर गेले. जाताना खोलीचा दरवाजाही त्यांनी लोटून घेतला. खोलीचा पुढचा वरांडा बांबूच्या तट्ट्यांनी झाकला होता, त्यामुळे ती एक खोलीच झाली होती. नरेंद्रला वाटलं, आता हा विक्षिप्त माणूस आपल्याला काही उपदेश करणार का, एखादा गुरुमंत्र देणार का, म्हणून खास एकांतात घेऊन आले. परंतु ठाकूर नरेंद्रचा हात घट्ट पकडून रडू लागले. त्यांचा सारा देह थरथर कापू लागला. मग एखाद्या ओळखीच्या अति ओळखीच्या माणसाशी बोलावं तसं सलगीने नरमाईने थोडंसं रुसल्यासारखं रागवल्यासारखं बोलू लागले. येईन म्हणालास ना त्याला, आता सांग बरं किती दिवस झाले. असंच करायचं असतं का शहाण्या मुलानं? शहाणी मुलं अशी नाही वागत. अरे ती भेट झाल्यापासून मी डोळ्यात प्राण आणून तुझी वाट पाहतोय. आज येशील, उद्या येशील, आज येशील, उद्या येशील, याचा तुला साधा विचारही कधी शिवला नाही. या संसारी लोकांच्या शुद्र दुनियादारीच्या गोष्टी ऐकता ऐकता कान होरपळून गेलेत रे. परत आपल्या मनात आलेलं बोलवाव असं तुझ्यासारखं कोणीच न मिळाल्यामुळे फार चमत्कारिक अवस्था होते माझी. याच्या आधीच कसं यावंसं नाही वाटलं रे तुला. नरेंद्र आश्चर्याने निगबूड होता. त्यांच्या आविर्भावाकडे एकटक पाहत राहण्याशिवाय त्याजवळ दुसरं काही नव्हतं. थोड्या वेळ गेल्यावर धोत्राच्या सोग्याला डोळे पुसत ठाकूर थोडे शांत झाल्यासारखे वाटले न वाटले तोच. अत्यंत विनम्र हात जोडून त्याच्यापुढे जरासं झुकून ते बोलायला लागले. जाणतो आहे आपण प्रत्यक्ष परमेश्वर आहात, आपण परब्रह्म आहात, तेच पुरातन ऋषी नररूपी नारायण आहात. इथल्यासाठी देह धारण करून आलाय. आईला म्हटलं होतं काय करू जाऊन, कुणाशी बोलू तिथे, कामिनी कांचन त्यागी भक्त असल्याशिवाय पृथ्वीवर राहणार कसा. तेव्हा नारायणा तूच उठवून म्हणाला होतास ना मी आलो आहे म्हणून. नरेंद्रला तर काही कळतच नव्हतं. घडणाऱ्या प्रकारामुळे घटनेमुळे तोच हतबुद्ध झाला होता. या रामदादाच्या आणि त्या दारुड्या सुरेन मित्राच्या नादी लागून इथे कुठे येऊन पडलो असं त्याला झालं त्याची पक्की खात्री झाली. त्याच्यात कोणाला काय महत्त्व दिसत असेल ते असो, पण एकूण सलामीलाच त्यांचा अनुभव सांगतो की हा माणूस ठार वेडा असला पाहिजे. नाही तर मी नरेंद्र, विश्वनाथ बाबूचा मुलगा, एफएची परीक्षा दिलेला महाविद्यार्थी आणि हे मला आणि इतरांना पक्क माहीत असताना हे मला परब्रह्म आणि नरनारायण ऋषी काय वाटेल ते बडबड बसलेत. फालतू बडबड ही नुसती. नरेंद्र थोडा सावरला. आता याच्या पुढे मात्र आपण ही गुरुची भेट, या योगी पुरुषाची भेट कशी

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: हम दो लोग बिजनेस कर रहे हैं, बहुत साल हमने अच्छे से किया, करते करते एक की नियत खराब हो गई तो उन्होंने हमें चीट किया, हमारी दुकान के सामने एक और दुकान खोल दी। अब हमें अपनी दुकान में बैठकर चॉइस है कि हमने उनके बारे में क्या सोचना है। हम ये भी सोच सकते हैं कि इसने मेरे साथ ऐसा किया, इसके साथ इतना बुरा हो इसको पता चले कि दुख क्या चीज होती है। कई लोग तो इतना भी कहते हैं भगवान इसको दिखाए कि इसने मेरे साथ क्या किया है। अगर भगवान है तो मुझे प्रत्यक्ष दिखाई देना चाहिए कि इसको दुख कैसे मिलता है। ये भी एक तरह की सोच है। हम इतना ब्लैक बॉल फेंक सकते हैं, इतनी ब्लैक बॉल फेंक सकते हैं कि उनके फ्यूनरल पर भी जाके आ सकते हैं बैठे बैठे दुकान में। कर सकते हैं या नहीं कर सकते, क्योंकि नेगेटिव सोचने की कोई लिमिट नहीं है, कितना भी हम सोच सकते हैं। जैसे नेगेटिव सोचने की लिमिट नहीं है, वैसे किसी के लिए अच्छा सोचने की भी कोई लिमिट नहीं है। हम ये भी सोच सकते हैं जो हुआ हमारा कोई हिसाब किताब था, पूरा हुआ, अब ये अपना बिजनेस अलग करे, मैं अलग करूं, मेरा भी बहुत अच्छा चले, इनका भी बहुत अच्छा चले। क्या मुश्किल होगा ऐसा सोचना? जब हम किसी के लिए अच्छा सोचेंगे, सबसे पहला फायदा हमें होने वाला है। व्हाइट बॉल जब हम फेंकेंगे तो वो जाएगी, हिट करेगी, वापस आएगी, वो तो होगा बाद में, फेंकते हुए फायदा किसका होने वाला है? आज जब हम किसी के प्रति पुरानी बातें पकड़ के रखते हैं, दर्द पकड़ के रखते हैं, नफरत पकड़ के रखते हैं, तो नुकसान किसका हो रहा है? मेरा। तबीयत किसकी खराब हो रही है? मेरी। घुटना किसका दर्द हो रहा है? सर्वाइकल किसका दर्द हो रहा है? मेरा। हार्ट की ब्लॉकेज किसको हो रही है? मेरे को। वो एंजॉय कर रहे हैं लाइफ। तो हमने अगर व्हाइट बॉल भेजने तो किसके फायदे के लिए भेजने? अपने। हमने क्षमा करना अगर उनको, तो हमने एक्चुअली किसको क्षमा किया? दुनिया में कहते ईंट का जवाब पत्थर से देना। अब अगर ईंट का जवाब पत्थर से देंगे तो क्या हो जाएगा? पहली बार ईंट फेंकी थी इसलिए ईंट आई, अब अगर पत्थर फेंकेंगे तो पत्थर आएगा, अब ईंट का जवाब किससे भेंगे?
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: नमस्कार अनेक प्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आता आरजे जगदीश सोबत खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलककरांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि गेल्या चार वर्षांपासून अलक प्रेमी रसिक श्रोते हो तुमच्या गळ्यातील ताईत झालेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो झलक आमची अलक प्रेमी रसिक श्रोते हो। आज तुमच्या माझ्या पुणेरी आवाजच्या अलककार मित्रांच्या सगळ्यांच्याच आयुष्यातील एक अत्यंत उत्कट आनंदाचा असा क्षण आहे, कारण आज आरजे जगदीश प्रस्तुत करतोय अलक झलक प्रयोग क्रमांक 200 26 जुलै 26 एप्रिल 2026। वा 26 4 26 अगदी योगायोग आहे, न ठरवता आलेला योगायोग आहे। आणि खरंच अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आज या आनंदाच्या क्षणी आरजे जगदीश प्रचंड खुश आहेत आणि या साऱ्या गोष्टीचं श्रेय माझ्या लाडक्या अलककर मित्रांनो तुम्हाला आणि अलकप्रेमी रसिक श्रोते तुम्हाला आहे, अर्थात पुणेरी आवाज 107.8 FM संपूर्ण समूहाने आजपर्यंत माझ्या पाठीशी राहून खंबीरपणे मला साथ दिल्याबद्दल त्यांनाही आरजे जगदीश मनस्वी धन्यवाद देतोय। मी इथे कोणत्याही अलककराचं नाव घेऊ इच्छित नाही, पण सर्वांनीच लक्षात घ्या, तुमच्या सगळ्यांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे। कोणाला रुसवा येऊ नये, कोणाला फुगा येऊ नये, कोणाला वाईट वाटू नये, माझं कसं राहिलं असं वाटू नये, म्हणून त्या ठिकाणी तुम्हा सगळ्यांना मानाचा मुजरा देतो आरजे जगदीश आणि वळतोय प्रयोग क्रमांक 200 अर्थात द्विशतकी प्रयोगातील पहिल्याच अलगकडे आणि हा घेतोय आरजे जगदीश कौटुंबिक सोहळा अर्थात वनगे कुटुंबियांच्या अलगचा सोहळा। अलककर महेंद्र हरिभाऊ वनगे पिंपळे सौदागर पुणेतून लिहितात, समुद्री तुफानाला धैर्याने तोंड देऊन तो आपली नाव सुखरूप किनाऱ्यावर घेऊन आला, पण जमिनीवरील तुफानने मात्र त्याचे घर उद्ध्वस्त केले होते। अलककर महेंद्र, मी तुमच्या घरी आलो तेव्हाच्या अलककार आणि आता सध्या मी परत घरी येईन तेव्हाच्या अलककार याच्यामध्ये बराच फरक पडलाय, प्रगल्भता प्रौढत्व तुमच्यामध्ये प्रचंड आलंय. आणि प्रत्येक वेळेला अनुभव घ्या नका घेऊ, प्रसंग येऊ दे डोळ्यासमोर नको येऊ दे, पण कुठे ना कधी ना कधी काहीतरी घडलेल्या गोष्टीला इतक्या सुंदर पद्धतीने आपण चितारता रेखाटता. हेच बघा ना, समुद्र जो अथांग असतो, जो अमरीत असतो, त्याचा त्या ठिकाणी मारा चुकवून तो इथपर्यंत आला, पण जमिनीवरील तुफान मात्र त्याचं घर वाचवू शकलं नाही. याचा अर्थ त्याच्या प्रार्थनात ते लिहिलेलंच होतं. कदाचित जमिनीवरचं तुफान म्हणजे असंही असू शकतं त्याच्या आयुष्यातलं तुफान, त्याच्या कौटुंबिक जीवनातील तुफान असाही त्याचा अर्थ असू शकतो. जमिनीवरील तुफान जे ती जमीन आणि तिच्या त्याच्या आयुष्यात तिने आणलेलं तुफान जे असंही अर्थ असू शकतो खरंच. पण कोणाचंही घर, मी तर म्हणतो अगदी शत्रूचंही घर असं उद्ध्वस्त होऊ नये आणि तो एकाकी पडू नये, हीच अपेक्षा. अलककर महेंद्र, धन्यवाद. वळूया पुढच्या अलककडे, अर्थात वनगे कुटुंबियांमधील अलककर सौ शैलजा महेंद्र वनगे, पिंपळे सौदागर, पुणे. वाळवंटातील एकाकी वाटेवर तिला त्याच्या रूपाने पिंपळपान भेटले आणि दोघांच्याही जीवनाची फुलबाग बहरली. वा अलककर शैलजा, मानाचा मुजरा. म्हणजे बघा, अलककर महेंद्र यांच्या अलकमध्ये घर उद्ध्वस्त झालं आणि अलककर शैलजे यांच्या अलकमध्ये पिंपळपान भेटले. रूपाने पिंपळपान भेटणे पिंपळपाने प्रतिकात्मक आहे. पिंपळपान म्हणजे त्या ठिकाणी पावित्र्य, सुचिरभूतता, मांगल्य या सगळ्याचं प्रतीक. आणि वाळवंट म्हणजे वृक्षपणा, आणि त्या वृक्षपणामध्ये, वृक्ष जीवनामध्ये हे सगळं मंगलमय भेटणं आणि मग अर्थातच फुलबाग फुलणारच, बहरणारच, अप्रतिम, खूपच सुंदर. अलकप्रेमी रसिक श्रोते, तुम्ही ऐकताय प्रयोग क्रमांक 226 वळूया पुढच्या अलककडे. आष्टा सांगली येथून अलककार सौ स्नेहा चव्हाण लिहितात, स्वयंपाक बनवताना ती मनातच पुटपुटली की अजून किती करावं इतरांसाठी आणि ते मीच का, किती केलं तरी कमीच आहे. इतक्यात केसात माळलेल्या मोगऱ्याच्या हवेच्या झुळकेने आलेला मंद सुगंध तिच्या मनातलं काहूर थांबवून गेला आपसुकच. वा अलककार स्नेहा, कोणी रमावे, कशात रमावे, कसे रमावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अर्थात संकटाचे घाव आपल्या मनावर संकट आणि संकट लादणारी माणसं घालतच असतात. आपण त्यातून सुटावं आणि आपलंच आयुष्य मस्त जगावं. किती सुंदर विचार तुम्ही तुमच्या अलकमधून मांडलात, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. अलकप्रेमी रसिक श्रोते, ओम, खरंच 2-4 ओळीच्या अलकची ताकद असते. पण अलकप्रेमी रसिक श्रोते, ओम, आरजी जगदीश तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, पुणेरी आवाज 107.8 FM वर अलक सादर झाली आणि मानाचा मुद्रा मिळाला म्हणजे आपण समर्थ अलककार झालो असं अजिबात मानू नका. अलककार, प्रथम अलककार, अलक गुरु, अलक महागुरु श्रीयुत राजेंद्र वैशंपायन यांच्याकडून उत्तम अलक शिकण्याचं प्रशिक्षण घ्या. आणि आपल्याकडे बरेच अलककार आहेत, मी आज मुद्दाम नावं त्यांची सांगत नाहीये, आतापर्यंत बऱ्याच वेळा सांगितलेत, त्यांच्या अलक ऐका, वाचा आणि त्यातून त्या ठिकाणी शिका आणि परिपक्व व्हा. आपल्याला 200 थांबायचं नाहीये, आपल्याला पुढे 300, 400, 500, 1000 पल्ला गाठायचा आहे. आणि मला खात्री आहे तुम्ही हा पल्ला गाठण्यास आरजे जगदीशला सहकार्य कराल. पुढची अलक पाठवली आहे अलककार हेमुकुल हेमंत कुलकर्णी मुलुंड मुंबई. ती आता जरी अंतरुणात असली तरी शांत होती, समाधानी होती, कारण तिच्या आयुष्याचं जगण्याचं सोसलेल्या हाल अपेष्टांचं सगळ्यांचं सार्थक झालं होतं. आता तिला कुठली दुःख वेदना यांची आठवणही होत नव्हती. तशाच प्रसन्न मनाने चैत्रा गौरीकडे पाहत पाहत तिने डोळे मिटले आणि बघता बघता समयाची वात अधिक झाली. अलकर हेमंत, खरं सांगू, मृत्यू यावा, अगदी सहज यावा, कुणालाही आपलं काही करायला न लागता मृत्यू यावा, खितपत पडल्या पडल्या मृत्यू येऊ नये असं माझं प्रांजळ मत आहे. आणि यासाठी कोर्टालाही धन्यवाद देईन, कारण त्यांनी इच्छा मरण हे आपल्या सगळ्यांसाठी खुलं करून ठेवलेलं आहे. पण मलाही ते आनंद या गोष्टीचा वाटला, तिला आता कशाचंच

वर अलग कर प्राची, ही प्राचीन संकल्पना आहे, प्राचीन सांगितलेली आहे की नवरा बायकोनी एकमेकांसाठी जगावं, एकमेकांसाठी झुरावं, एकमेकांची साथ कधी सोडू नये, कारण एकमेकांची साथ सोडणे ते पाप असतं, पुण्य कर्म करत राहावं, शिवाय आपण ज्यांना जन्म दिला आहे त्यांच्या आयुष्याचं माथेरं का करावं। आणि खरंच किती आशावाद आहे, एखाद्या वळणावर जुळून घेता येईल ते वळण, ते निर्णायक वळण त्या दोघांच्या आयुष्यात लवकरच येवो अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि आरजी जगदीश वळतोय पुढच्या अलककडे। वर्षाश्री या टोपणनावाने नागपूर येथून अलकाचं वर्षा श्रीकांत गंपावार लिहितात। वडील गेल्यानंतर तिची शाळा बारावीत बंद झाली। सावत्राईने जबाबदारी नको म्हणून कमी वयात फौजीसोबत लग्न लावून दिले। तिची इच्छा म्हणून फौजीने तिला डॉक्टर बनवले आणि आर्मीत नोकरी मिळवली। हे बघून त्या गावातील मुली लग्नासाठी फौजी मुलगा पाहिजे म्हणू लागल्या। अलकर वर्षा, अभिनंदनाचा वर्षाव तुमच्यावर। उत्तम अलक, सावत्राईने जबाबदारी जरी झटकली असली तरी उत्तम व्यक्तीशी लग्न लावून दिलं म्हणून सावत्राईला सुद्धा मानाचा मुजरा, त्या फौजीला मानाचा मुजरा, कारण त्याने त्याच्या बायकोची इच्छा बरोबर ओळखली। तिला मानाचा मुजरा कारण तिने आशावादी दृष्टीने त्या ठिकाणी आयुष्याकडे पाहिलं, ती खचली नाही आणि तिने बिंदिकतपणे आपल्या नवऱ्याला आपली इच्छा सांगितली। आणि अर्थात अलककर वर्षा, तुम्हाला मानाचा मानाचा मुजरा, कारण तुम्ही अलक पाठवली आहात। फक्त एक गोष्ट, गावातल्या मुलींसाठी फौजी मुलगाच फक्त तुमच्या इच्छा पूर्ण करेल असं नाही, अनेक असतात पुरुष जे आपल्या इच्छेसाठी जगत असतात किंवा आपल्या इच्छा पूर्ण करणे हे त्यांना त्यांचं परम कर्तव्य वाटत असतं। वा अप्रतिम अलककर वर्षा, अप्रतिम सुंदर प्रचंड उत्साहवर्धक अशी तुमची अलक आहे। ऐकूया पुढची अलक। अलककार हृदय जॉकी श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब छंदोगमात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान तळेगाव दाभाडे लिहितात। सोशल मीडियावर सारखं संबोधलं जायचं एआयला विचारा। प्रश्न आला, जन्मदात्री आई श्रेष्ठ की पालन पोषण करणारे वडील, सांगता येईल? एआय म्हणालं एसआयला विचारा। अलककार अमरदीप, मला खात्री आहे एसआय हे तुमच्या डोक्यातलं सुपीक मेंदूतून आलेलं पिल्लू असणार आहे। एसआय म्हणजे कदाचित एआय सारखंच स्मार्ट असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं स्मार्ट इंटेलिजन्स असेल किंवा आणखीन वेगळं काहीतरी असेल, पण मला खात्री आहे एसआय सुद्धा हेच उत्तर देईल, आई श्रेष्ठ की पालन पोषण करणारे वडील, सांगता येत नाही, दोघही श्रेष्ठ, दोघांमध्ये तुलना करू नये, दोघांचं महात्म्य आणि महत्व अनन्य साधारण आहे, असं एआय आणि एसआय दोघे उत्तर देतील। नागपूर येथून अलंकार स्वप्ना प्रशांत जगदळे लिहितात। देशसेवा, तिला लहानपणापासूनच आर्मीत भरती होऊन देशासाठी काहीतरी करावे असे वाटायचे, पण अचानक एके दिवशी तिच्या रस्त्यावर भयंकर अपघात झाला। ब्रेनडेडमुळे तिची यकृत, किडनी, कॉर्निया तीन गरजू रुग्णांना दान करून एक प्रकारे तिने देशसेवा केली। अलककर स्वप्ना, मानाचा मानाचा मुजरा, खूप सुंदर। स्वप्न पूर्ण त्याच मार्गाने झालं पाहिजे असं अजिबात नाही, स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक मार्ग असतात आणि तिने निवडलेला मार्ग अप्रतिम आहे, महत्वाचा आहे, अनन्य साधारण महत्व आहे त्या स्वप्नपूर्तीला। तिने त्या ठिकाणी भयंकर अपघातातून न टगमगता, भयंकर अपघातातून सावरून स्वतःच्या अवयवांचं दान केलं, ही खरंच मी तर म्हणतो सीमेवरच्या देशभक्तांइतकीच, राष्ट्रभक्तांइतकीच अप्रतिम अशी सेवा आहे मानाचा मानाचा मुजरा। चिपळूण येथून अलककार अनुपमया टोपणनावाने सौ स्वाती कारले लिहितात। लग्नाच्या वेळेस मुलगा बोलका समजूतदार असावा असे तिचे स्वप्न होते, पण अवांतर जगभराच्या बातम्या म्हणजे गप्पा आणि गप्प राहणं समजूतदारपणा या तिच्या भ्रमाचा भोपळा लग्नानंतर लगेच फुटला व सुरेख स्वप्नांची चित्रे त्यात विखुरलेली दिसली। अलककार स्वाती नक्षत्र आहात, अनुपमा म्हणजे अनुपम असं लेखन केलेत। खरंच स्वप्नांचा चक्काचूर होतो, स्वप्न नष्ट होतात, स्वप्न संपून जातात,

स्वप्न उद्ध्वस्त होतात, भ्रमाचा भोपळा फुटतो, मृत्यू सगळं संपवतो, पण आपल्या स्वप्नांचा चक्काचू जिवंत असताना ज्याला होतो ते मात्र न बघण्यासारखं असतं. वळूया पुढच्या अलककडे. पुणे 58 वारजे येथून अलककार अंबादास ठाकूर लिहितात, वडिलांच्या अंत्यदर्शनावेळी त्याने अश्रू आवरले. आपण स्थितप्रज्ञ आहोत असे त्याला वाटले. त्यांच्याच दशक्रियेसाठी घाटावर जाण्यासाठी निघण्याच्या गडबडीत त्याचा अंगठा गाडीच्या दरवाज्यात सापडता क्षणी त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. आपण स्थितप्रज्ञ नसून वडिलांप्रती आपल्या जाणीवा बोथट झाल्याचा त्याला साक्षात्कार झाला. वडिलांना तिलांजली वाहिल्यानंतर मात्र तो ढसाढसा रडला. अलककर अंबादास असं अजिबात नाहीये. आई वडिलांसाठी कोणाच्याच भावना कधीच बोथट होऊ शकत नाहीत. कदाचित कदाचित आवंडा गिळला असेल त्याने, कदाचित त्या ठिकाणी त्याच्या मनाचा बांध फुटला नसेल, त्याला रडू येत असेल, पण ते आतल्यात असेल असं होऊ शकतं. आणि मला खात्री आहे त्याने नंतर जे काही केलं, म्हणजे नंतर त्याच्या मनात जो काही विचार आला, आणि एक प्रकारे निसर्गानेही त्याला सांगितलं की आई वडील किती महत्वाचे आहेत, आई वडिलांशिवाय त्या ठिकाणी आपण किती पोरके आहोत, आणि म्हणून कदाचित तो अंगठा. पण स्थितप्रज्ञ मात्र 100% नाही. स्थितप्रज्ञ असते तर कदाचित नंतरही रडू कोसळलं नसतं. माणूस बऱ्याच वेळेला आतल्यात रडतो, कळतही नाही, आणि असं रडणं मात्र नक्कीच घातक असतं. अलकप्रेमी रसिक श्रोते, पुन्हा एकदा लाख लाख लाख धन्यवाद तुम्हा सगळ्यांना. तुमच्यामुळेच, तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या दांडग्या इच्छाशक्तीमुळे 200 भाग पूर्ण झाले. धन्यवाद.

0: नमस्कार, आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM पर। मैं स्मिता जयकर, खुश रहो, खुशियां बांटो।
1: हेलो प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात पुनेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आता आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलगची झलक मध्ये अलग तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलग प्रेमी रसिक श्रोते हो, केवळ अलग तुमची झलक आमची नाही तर पुनेरी आवाज सुद्धा तुमचाच आहे। आणि बरं का अलगकार मित्रांनो, हा कार्यक्रमही तुम्हालाच अर्पण केला आहे। तुम्हीच माझे दाते आहात, तुम्हीच माझे भगवंत आहात, तुम्हीच माझा आश्रय आहात, तुम्हीच माझा पाठिंबा आहात। मला कधीच आजारपण जाणवत नाही। कार्यक्रम करायचं म्हटलं की उत्साह आनंद माझा द्विगुणित होतो आणि असं वाटतं एखादा रविवार बुडाला तर बरंच काही संपलं, बरंच काही कमी झालं असं वाटायला लागतं आणि मग माझं मन गलबलून येतं। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, तुमच्या या दमदार उबदार प्रेमासाठी आरजी जगदीश कायमचा तुमचा ऋणी राहील। खूप खूप धन्यवाद। द्विशतकी मजल मारली, असंच 250, 300, 350, 400, 500, 1000 प्रयोगापर्यंत आपण जाऊ आणि नवनवीन अलग करणं आपण लिहित करू। खूप खूप धन्यवाद। ऐकूया पुढची अलग 26 द्विशतकी अलगची झलक कार्यक्रमात आरजे जगदीश सादर करतोय मडगाव गोवा येथील अलगकर पूर्णिमा देसाई यांची अलग। ती गेली होती त्याला मुक्की होऊन भेटायला। प्रश्न त्यानेच केला, आज आता आठवण झाली का तुला? शब्दच नव्हते तिच्याकडे, तिने फक्त हात जोडले। तेजोमय होऊन उजाळलेल्या त्या मूर्तीच्या मुखांवर स्मित तिला दिसले व हलकेच एक जास्वंदीचं फूल तिच्या ओंधळीशी येऊन थांबले। वा, अलंकार पौर्णिमा नावाप्रमाणे पवित्र पौर्णिमा आहात तुम्ही, पूर्ण चंद्र आहात तुम्ही। अलग काय अलग लिहिले, एकीकडे आध्यात्मिक वाटणारी अलग, खरं म्हणजे भावनेच्या पातळीवर लौकिकाच्या पातळीवर येऊन ठेपली। म्हणजे अलौकिकाला लौकिकाचा त्या ठिकाणी साज तुम्ही चढवलात आणि लौकिक जीवनाला अलौकिकतेचा दागिना तुम्ही अर्पण केलात। किती सुंदर, ती मुकी होऊन भेटायला गेली होती, म्हणजे मूक होऊन ती भेटायला गेली। शब्द नव्हते, शब्द फुटले नव्हते, तिने ठरवलं होतं परमेश्वराकडे काहीच मागायचं नाही। ती मुकी होऊन त्याला भेटायला गेली होती, कदाचित तो म्हणजे तिच्या जीवनातला साथीदार असावा। ती मुकी होऊन गेली होती, कदाचित तो म्हणजे तिच्या आयुष्यातला त्या आदरणीय सन्माननीय पिताश्री असावेत, वडील असावेत, तात असावेत, तो कोणी असू शकतो। ती मुकी गेली होती, त्याने मात्र त्या ठिकाणी विचारलं, पण त्याच्यानंतर तेजोमय होऊन उजाळलेल्या मूर्तीच्या मुखांवर स्मित तिला दिसले, म्हणजे परमेश्वर तो कोणी असेल? पाठीरका सखाम, कधीच आपल्यावर कायमच रागवू शकत नाही, केवढा उबदार संदेश दिलात अलंकार पौर्णिमा, मानाचा मुजरा। अलंकार उज्ज्वला धांडे नागपूर येथून लिहितात, त्या शाळेच्या शिपायाच्या झोळीत पेन्सिलचे तुकडे, वहीची कोरी पाने आणि खडूंचे तुकडे प्राचार्यांना दिसले। लगेच त्यांनी शिपायाची हकलपट्टी केली। त्याच रात्री शतपावली करत असताना प्राचार्यांनी त्याला रस्त्यावरच्या दिव्याखाली गरीब मुलांना शिकवताना पाहिले। वा, अलंकार उज्ज्वला ट्विस्ट जबरदस्त आहे, घेण्यासारखं आहे, महत्वाचं आहे आणि खरं सांगायचं तर कलाटणी देणार आहे। तो शिपाई आहे, मी शिकलो नाही म्हणून मी शिपायापर्यंतच राहिलो, इतरांनी शिकलं पाहिजे म्हणून उरलेले तुकडे पेन्सिलचे, खडूचे, आणखीन काय असेल शाळेचं साहित्य जे कामाचं नाही, उदाहरणार्थ कोरी पानं माझ्याकडे, पण मी प्रोजेक्ट आल्यानंतर, प्रकल्प आल्यानंतर वहीची कोरी पानं फाडून ठेवतो आणि मग MPSC UPSC करणारे गरीब विद्यार्थी जे आहेत किंवा स्पर्धा परीक्षा करणारे गरीब विद्यार्थी त्यांना ते देऊन टाकतो। कारण त्या रद्दीत जाण्यापेक्षा, रद्दीत त्याचा रद्दीच्या भावाने विकले जाण्यापेक्षा कोणाच्या तरी कामी आलेलं त्या कागदालाही बरं वाटेल आणि तो कागदही खुदकन हसेल। वा, सत्कार्य केलंच बरं का, खूप सुंदर। अलंकार उज्ज्वला मानाचा मुजरा त्या शिपायाला आणि अलग म्हणून तुम्हाला। अलंकार डॉक्टर आरती दिनकर म्हापसा गोवा येथून लिहितात, देवाच्या मूर्तीवरील दागिने चोरण्यासाठी तो गाभाऱ्यात आला। हृदयाचा झटका येऊन तो तिथेच मृत्युमुखी पडला. ज्याचं मरण जिथे तिथे लिहिलेलं असतं. कोण कुठे जाऊन मरेल, कोणाचा कसा मृत्यू होईल काहीच सांगता येत नाही. पण इथे मात्र मृत्यूची घटिका आणि मृत्यूचं कारण जरासं वेगळं आहे. त्याला देवाने शिक्षा दिली असेल असं म्हणण्यापेक्षा त्याचे हात थरथरले असतील, त्याला भीतीने कंप फुटला असेल आणि हृदय गोठलं असेल. की मी परमेश्वराच्या गाभाऱ्यात चोरी करतोय, कदाचित तो पहिल्यांदा चोरी करत असेल, हाव सुटले असेल पण हृदयावर घाव बसला असेल, तो त्याच्या संस्कारांचा म्हणून मृत्यू झाला असेल. योगायोगाची गोष्ट अशी आहे की मृत्यू देवाच्या गाभाऱ्यात झाला, चोर म्हणतो आलाय बाहेरच्यानं कळू नये म्हणून कदाचित त्या ठिकाणी देवानेच त्याच्यावर आघात केला असेल. त्याचं पावित्र्य तितकं असेल, त्याचं पुण्य जन्माचं सुकृत तितकं असेल म्हणून त्याचा मृत्यू देवाच्या चरणाशी झाला. किती शक्यता वर्तव्यात अलंकार आरती खरंच सश्रद्ध भावनेने हात जोडतो तुमच्या अलकला. अलंकार भारतकर बीटी अंबाजोगाई येथून लिहितात, समाज शिकून पुढारला तसा तो भयभीत झाला, आत्मविश्वासाला वाळवी लागून बेचैन होऊ लागला, त्यातून सावरण्यासाठी भोंदूगिरीच्या विळख्यात अलगदपणे सापडला, अब्रूची लत्तरे वेशीवर टांगली तेव्हा तो स्वतःच्या तोंडावर पडला. अलंकार भारतकर खरंच आहे, शिकला ना किंवा समाज शिकला, समाज प्रगत झाला तर आपलं नुकसान होणार. अगदी तन माजोरीसारख्या नाटकामध्ये प्रेमानंद गजबींनी सुद्धा अशीच गोष्ट रंगवलेली आहे, चितारलेली आहे, मांडलेली आहे. ते कथानक सुद्धा काहीच असंच आहे. आणि आधीच्या काळात असंच असायचं. वासुदेव मुलाटींची अंगठा कथा घ्या, कौतिक घ्या, उद्धव शेळकेच्या धग मधील अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. आणि यातून तुम्हाला हे सांगता येईल की जो साक्षर समाज आहे, निरक्षर समाजाने पुढे जाऊ नये असं साक्षर समाजाला किंवा काही मुठभर लोकांना वाटण्याची शक्यता आहे. आणि तुम्ही तिथे वर्तवलीत आणि त्याचं काय झालं, समाज तर शिकलाच पण त्याचं काय झालं, त्याने स्वतःचं नुकसान करून घेतलं. भोंदूगिरीच्या नावावर त्याने दुकानात जाऊन त्या ठिकाणी विषच विकत घेतलं, जे अमृत मिळत होतं ते मात्र त्याने त्यागलं. ऐकूया पुढची अलग. कोल्हापूर येथून अलंकार सौ रोहिणी अमोल पराडकर लिहितात, लहानपणी तो आईला प्रश्न विचारून भंडावून सोडायचा आणि ती देखील त्याला त्याची समाधानकारक उत्तर द्यायची. आज मुलगा मोठा झाला, लग्न झाले आणि त्याला एक प्रश्न सुटावू लागला, आईला वृद्धाश्रमात ठेवावी की नातेवाईकाकडे. पण आज याचे उत्तर त्याच्याकडे नव्हते. अलंकार रोहिणी, सर्वात प्रथम स्वीडनमधून तुम्ही अलग पाठवली त्याबद्दल धन्यवाद. तिथे राहूनही त्या ठिकाणी अलगच्या कार्यक्रमाची आठवण ठेवली आणि द्विशतकी महोत्सवी कार्यक्रमात तुम्ही अलग पाठवली. हा सोहळा तुमच्या आलकमुळे आणखीन त्या ठिकाणी आनंददायी झाला. काल एक परदेशी आलक आली आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय कार्यक्रम झाला असं आपण म्हणू शकतो. आणि खरंच आहे, मला असा प्रश्न पडतो की मुलं मोठी झाल्यानंतर आई वडिलांना का विसरतात, आई वडिलांकडे कानाडोळा का करतात, का करत असावी, संस्कारात आपण कुठे कमी पडतो की काय. अलंकार रोहिणी, रोहिणी नक्षत्रासारखा विचार करायला हवा. या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करायला भाग पाडलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि तुमचं परदेश गमन अत्यंत यशस्वी हो. फक्त तेवढी चॉकलेटी चॉकलेट घेऊन या, अंडेत की मला कळवा, मी कोल्हापूरला येऊन नक्कीच घेऊन जाईन. वळूया पुढच्या अलगकडे. अलगकर सौ कल्पना चांदमलजी बंब जैन जैन चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी येथून लिहितात, ती मुलगी खानावळीत खूप चविष्ट भोजन बनवित असे. अचानक ती देवा घरी जाते. खूप वर्षापासून खानावळ बंद असते पण काही दिवसांनी खानावळ चालू होते. एक तरुण मुलगा म्हणतो, या खानावळीत मी आलेलो आहे, मला माझे बालपण आठवले. खानावळ चालू करणारी महिला ती मुलगी गुरु मानून तिच्या रेसिपी करायची तीच असते. बरं, ठीक आहे. अलंकार कल्पना छान कल्पना आणि मला आवडली. आपण पांग फेडावेत, उपकार त्या ठिकाणी लक्षात ठेवावेत, अशा प्रकारचा विचार तुमची अलग मांडते. तुमच्या अलकमधून तिचं त्याच्याबद्दल असलेलं ऋण जे आहे, म्हणजे त्याचं जे तिच्याबद्दल असलेलं ऋण आहे ते तो कसं फेडतो हे उत्तम पद्धतीने सांगितलं. छान लिहित आहे, अजून छान लिहिणं मला तुमच्याकडून अपेक्षित आहे कारण तुमचं नाव कल्पना आहे. ऐकूया पुढची अलक. अलकर मोहन दुसाने पुणे येथून लिहितात, आज तिला कामावण्याला उशीर झाला होता. अंधारात ती झपझप चालत निघाली, थोडी घाबरली होती. तेवढ्यात मागून आवाज आला, ताई ताई घाबरू नकोस, मी पाठीमागे आहे. अलंकार मोहन, मोहिनी घालता तुम्ही नेहमीच, साधं सोपं सोज्वळ, अगदी साजूक तूप वरण भातावर वाढावं तसं तुम्ही लेखन करता, खरंच छान वाटतं. आणि ताई घाबरू नकोस, मी पाठीमागे आहे, हा आवाज, हा साक्षात्कार सगळे पुरुष वाईट नसतात याचाही होतो आणि आजही आपल्या बहिणीची काळजी घेणारे लोक आहेत याचा साक्षात्कार होतो. खूप खूप धन्यवाद. ऐकूया पुढची अलंकार. अरुणा गर्जे सांगली येथून लिहितात तिची वेदना. सूर्य आग ओकतो आहे आणि बरेचसे लोक उष्माघाताने मेले हे ऐकून मुलगा आईला म्हणाला माय तू बी दिवसभर उन्हातानात राब राब राबतेस तेव्हा तुला बी असंच कुण लागत असेल की नाही. भाबड्या जीवाचे बोल ऐकताच उन्हाची झळी कमी झाली. अलंकार अरुणा ही झळ मलाही कमी वाटली. मलाही त्या ठिकाणी क्षणभर बरं वाटलं. जीव सुखावला आनंदला की उन्हातानात राबणाऱ्या आईची काळजी घेणारा छकुला अजून आहे. श्रावण बाळ अजून आहे पण श्रावण बाळ विवाह झाल्यानंतर सुद्धा श्रावण बाळच राह बरं का. अर्थात तुझ्या पत्नीला तुझ्या अर्धांगिनीलाही तितकंच सुख दे पण आईला मात्र त्या ठिकाणी अंतर देऊ नकोस. कारण जो मायेला मुकला जो मायेला मुकला तो मायेने थकला तो मायेला थकला. माया महत्वाची आहे, ममत्व महत्वाचं आहे, जिव्हाळा महत्वाचा आहे. त्याला कुठेही त्या ठिकाणी बट्टा लागेल असं काही काम करू नकोस. खूप छान वेदना शीतल करणारी अलग अलंकार अरुणा मानाचा मानाचा मजरा. पुढची अलग आपल्याला पाठवले अलंकार सौ शीतल ईशी मनस्वी कलाकार जामनगर गुजरात येथून. अलंकार शीतल यांनी जवळजवळ 1.5-2 वर्षांतर आपल्याला अलग पाठवले. अलंकार शीतल नियमितपणे अलग पाठवत राहा. नियमितपणे अलग अशासाठी पाठवा की आपल्याला तुमच्या सगळ्यांचं कौतुक आणि तुमच्या सगळ्यांचे विषय लोकांपर्यंत पोचवायचे आहेत आणि तुमचं नावलौकिक होणं गरजेचं आहे. म्हणून आपण नावाच्या आधी अलंकार असं लिहितो. ही बिरुदावली तुम्हाला पुणेरी आवाजने बहाल केली आहे म्हणून बिंदास्तपणे तुम्ही अलंकार शीतल असं लिहायला काहीच हरकत नाही. अलंकार शीतल लिहितात आज तिचा 75 वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. सर्व आटोपल्यानंतर आयुष्याचा मागोवा घेताना तिच्या मनाने एक प्रश्न तिला विचारला वर्ष राहू देत ग स्वतःसाठी किती दिवस किती क्षण जगलीस किती. अलंकार शीतल नाव शीतल आहे पण उग्र वेदना व्यक्त केल्यात तीव्र दाहक भावना व्यक्त केल्यात म्हणून तुमचं अभिनंदन. खरंच आपण स्वतःसाठी किती जगतो किती दिवस किती क्षण आपण आपल्यासाठी जगतो प्रश्न निर्माण करणारी अलग तुमची आहे. अस्तित्ववादाची तुमची अलग आहे. तुम्ही अलंकार म्हणून मोठं नाव कमवू शकता अशी तुमची अलग आहे. खरंच आहे आपण इतरांसाठी जगत असतो स्वतःच्या जगण्याचं काय. जसं माझे सगळे अलंकार मित्र तुमच्यासाठी जगतात सुंदर सुंदर अलग स्वतःचं नाव होण्यासाठी नाही तर तुमच्यापर्यंत तो विषय पोचावा तुम्ही लिहित व्हावं म्हणून त्या ठिकाणी ते अलक लिहितात. खरंच मला वाटतं अशा एकापेक्षा एक सुंदर अलक असतील आणि अशा एकापेक्षा एक सुंदर अलक तुम्ही नियमितपणे पाठवत राहाल तर 200, 200, 300, 400, 500 अशी मजल आपण नक्कीच मारू शकतो. तुमचं प्रेम असंच राहू दे कधी कमी पडू देऊ नका. तमाम अलंकार मित्रांनो अलंकार प्रेमी रसिक श्रोते हो पुणेरी आवाज 107.8 FM सर्वच माझ्या साथीदारांना माझ्या गुरुवर्यांना आमचे रेडिओ जॉकी कैलास तुम्हा सगळ्यांना आरजी जगदीश मानाचा मुद्रा देतो. तुम्ही आहात म्हणून मी आहे अन्यथा मी शून्य आहे हे लक्षात ठेवा आणि नियमितपणे अलग पाठवत राहा. खूप बरं वाटतंय खूप सुखावलाय हा जीव खूप आनंद झालाय समाधानी झालो मी कृतकृत्य झालो मी मला खूप खूप मस्त वाटतंय. कुठेही जाऊ नका अलग प्रेमी रसिक श्रोतो पुणेरी आवाज तुमच्यासाठी नियमितपणे कार्यक्रम घेऊन येणार आहे. फक्त यावेळेला एक इच्छा आहे प्रतिक्रियांचा राबता येऊ दे राबता होऊ दे ओघ थांबू देऊ नका प्रतिक्रिया पाठवत प्रतिक्रिया येऊ देत. अलक प्रेमी रसिक श्रोतो धन्यवाद. पुणेरी आवाज 107.8 FM प्रयोग 200 कार्यक्रमानिमित्त आता आरजी जगदीश विश्रांती घेतोय. ऐकत रहा पुणेरी आवाज, आनंदी रहा, आनंद लुटा। धन्यवाद, धन्यवाद आणि खूप खूप धन्यवाद। आनंदी रहा, आनंद लुटा।

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: बात पुराणी बड़ी सुहानी, मनात खोलवर रुजलेल्या चित्रपट साहित्य संगीत गाणी यांच्या आठवणींचा नॉस्टैल्जिक खजिना। बात पुराणी बड़ी सुहानी फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। संकल्पना आणि सादर करते श्री धनंजय कुलकर्णी।

नमस्कार रसिक श्रोत्यांनो, बात पुराणी बड़ी सुहानी या रेडू पुणेरी आवाज 107.8 या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, जवळपास 3-3.5 महिन्याच्या गॅप नंतर आपण एकमेकांशी संवाद साधतो आहोत। काही महत्त्वाच्या कामात अडकल्यामुळे मी आपल्या भेटीस येऊ शकलो नाही, त्याबद्दल मी सुरुवातीलाच आपली दिलगिरी व्यक्त करतो। मित्रांनो, बात पुराणी बड़ी सुहानी या कार्यक्रमाबाबत मला कायम आपल्या रेडिओकडनं आणि आपल्या श्रोत्यांकडनं विचारणा होत असते आणि लवकरच मी हा कार्यक्रम परत सुरू करणार असं त्यांना आश्वासन मी देत आलो होतो, पण आज शेवटी ती वेळ आलेली आहे आणि आजपासून आपण पुनश्च हरिओम असं म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात आपण पुन्हा करतो आहोत। आणि मित्रांनो, ही सुरुवात करण्याचं कारण देखील एक वेगळं कारण असं आहे की आज 11 डिसेंबर ख्यातनाम अभिनेते दिलीप कुमार यांचा आज 98वा वाढदिवस, 98 वर्ष ते पूर्ण करत आहेत आणि 99 वर्षात पदार्पण करत आहेत। मित्रांनो, हिंदी सिनेमाच्या सुवर्णकाळातील हा शेवटचा कलाकार म्हणता येईल की जो रुपेरी पडद्यावरून आपलं मनोरंजन सतत 5-6 दशकं करत होता आणि त्याच्या भूमिकातील विविध रंग आपण निहाळले आहेत। आज देखील जुने रसिक दिलीप कुमारच्या आठवणीने हळहळतात। आज दिलीप कुमार 98 वर्ष पूर्ण करत आहोत आणि मध्यंतरी बातम्या काही उलटसुलट येत होत्या त्यांच्या तब्येतीबद्दल, पण आपल्या रसिकांच्या आणि श्रोत्यांच्या वतीनं आपण त्यांचं अभिष्टचिंतन करताना त्यांना शतायुषी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊयात। मित्रांनो, अभिनय सम्राट, अभिनयाची गिरीशंकर, अभिनयातला शेवटचा शब्द अशा विविध विशेषणांनी ज्या अभिनेत्याला सन्मानाने लोकांनी जपलं आणि हिंदी सिनेमातील अभिनयाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार म्हणून ज्या अभिनेत्याकडं कायम पाहिलं जातं तो म्हणजे अभिनेता दिलीप कुमार। दिलीप कुमारच्या अभिनयाचा प्रवास मोठा दिलचस्प होता। तराणा, देवदास, फुटपाथ, संगदील, दिदार, आरजू अशा सुरुवातीच्या चित्रपटातून भग्न हृदयाचा वैफल्यग्रस्त प्रेमी रंगवून त्याने शोकात्म भूमिकांचा राजा अर्थात ट्रॅजेडी किंग ही रसिकांकडून पदवी हासिल केली। एकाहून एक सरस दर्दभऱ्या भूमिकातून तो दुःखी मनाला मिठा दर्द देत होता। भूमिकेत संपूर्णपणे विरघळून जाणं म्हणजे काय याचा आदर्श आणि सर्वांग सुंदर वस्तुपाठ दिलीप कुमार यांनी घालून दिला। दिलीप कुमार यांचा कालखंड देखील असाच असाधारण असा होता। मित्रांनो, इंग्रजी साहित्य, चित्रपट यामुळे भारतात देखील त्या काळच्या रसिकांची टेस्ट कलात्मक दृष्टीने बदलत होती। शहरी उच्च शिक्षित वर्ग नकळतपणे त्यांच्या गावात येणाऱ्या इंग्रजी सिनेमांकडे पाहून पश्चिमेकडील सांस्कृतिक वातावरणाशी एकरूप होत होता। उच्च श्रेणीची सांस्कृतिक भूक त्याला हवीहवीशी वाटत होती। त्यामुळेच कलकत्त्याचे न्यू थिएटर्स असेल, तिथले शरदचंद्र रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्याचा अंतर्भाव असलेले सिनेमे असतील, किंवा मुंबईच्या बॉम्बे टॉकीजमधील सामाजिक आशय असलेले सिनेमे असतील, किंवा पुण्याच्या प्रभातमधील सामाजिक भानासोबतच नवतेचा ध्यास असलेले सिनेमे असतील, ही सगळी एक उत्क्रांतीचा टप्पा होता। आणि ह्या उत्क्रांतीच्या टप्प्यावरच दिलीप कुमार यांचं चित्रपटामध्ये आगमन झालं होतं। मित्रांनो, दिलीप कुमार यांच्या रुपेरी आगमनापूर्वी सोहराब मोदी, पृथ्वीराज कपूर ही बरीचशी मंडळी रंगभूमीवरून सिनेमात आल्याने त्यांच्या आवाजाची पीच म्हणजे आवाजाची मात्रा थोडी अधिक होती। अभिनयात थोडासा नाटकी ढंग असायचा, पण दिलीप कुमारनं ही संवाद शैली मोडून काढली। त्याने शब्दाच्या ओघातील स्तब्धतेला महत्त्व दिलं। ही स्तब्धता त्यानं अधोरेखित केली। अलंकारिक
पल्लेदार भाषेच्या ऐवजी तुटक व्याकरण रहित भाषा आणली. त्याने वाक्यातील प्रत्येक शब्दाला भाव दिला, रंग दिला आणि चित्रप्रतिमेलाच कलात्मक बनवलं. मित्रांनो, दिलीपच्या अभिनयाचा प्रवास हा असाच चालू राहील. आता आपण दिलीप कुमारवर चित्रित दोन गाणी बॅक टू बॅक ऐकूयात.

0: रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा।
1: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। मी धनंजय कुलकर्णी, बात पुरानी बड़ी सुहानी या रेडिओ पुणेरी आवाज 107.8 वरील कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, या कार्यक्रमात आज आपण दिलीप कुमार या अभिनेत्याच्या अभिनयाची यात्रा अनुभवत आहोत। मित्रांनो, दिलीप कुमार, राज कपूर आणि देवानंद या सदाबहार त्रिकुटाचं आगमन नेमकं एकाच वेळी रुपेरी पडद्यावर झालं। भारतात स्वातंत्र्यानंतर नेहरूंच्या स्वप्नातील भारत घडवण्यात या त्रिकुटाचा चित्रपटाच्या माध्यमातून मोठा हातभार लागला। दिलीप कुमारच्या दर्दभऱ्या अदाकारीला देखील एक चमकतं सौंदर्य होतं। 11 डिसेंबर 1922 रोजी पेशावर येथे जन्मलेल्या दिलीप कुमारचा रुपेरी पडद्यावरील प्रवेश

जहांगीर आणि दिलीप कुमार, अर्थातच दिलीप कुमार हे नाव फायनल झालं. देविका राणीला देखील दिलीप कुमार हे नाव आवडलं, कारण त्या काळात अशोक कुमार देखील रुपेरी पडद्यावर होते. या नावाशी साधर्म्य सांगणारं एक नाव होतं. अशा प्रकारे दिलीप कुमारचं फिल्मी बारसं पार पडलं आणि त्याचा पहिला सिनेमा ज्वारभाटा 26 नोव्हेंबर 1944 रोजी प्रदर्शित झाला. प्रदर्शित काय झाला आणि लगेच 2 दिवसात फ्लॉपही झाला. त्यावेळच्या परखड सिनेमा मासिक फिल्म इंडिया च्या संपादक बाबूराव पटेल यांनी दिलीपच्या अभिनयावर जहरी टीका केली होती. अर्थात दिलीप कुमार यांनी अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण केले. अभिनय सुधारण्यासाठी दिलीप कुमार यांनी अपार मेहनत घेतली. देश विदेशातील उत्तमोत्तम सिनेमे तो पाहू लागला. हॉलिवूडमधील त्या काळचे आघाडीचे कलावंत पॉल म्युनी, जेम्स स्टीवर्ट, इनग्रिड बर्गमन यांच्या अदेतील बारकावे तो आत्मसात करू लागला. काव्यशास्त्र विनोद याची त्याला उत्तम जाण होतीच. विविध भाषा त्यातील व्याकरण याचा त्याने सखोल अभ्यास केला. संयत अभिनयावर भर देत त्याने वाक्यातील स्तब्धतेला एक नवा अर्थ मिळवून दिला. अंडरप्ले अदाकारीचा नवा आयाम दिलीप कुमार यांनी निर्माण केला. दुःखाने भिजलेल्या दिलीपच्या अनेकानेक सिनेमांनी रसिक पुरते नादावले गेले. नदिया के पार, शहीद, जुगनू, मेला, शबनम, जोगन, बाबुल आणि अंदाज हे दिलीप कुमारचे सुरुवातीचे चित्रपट. दिलीप कुमारच्या ऐन तारुण्यातील हे सर्व सिनेमे म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी अगदी काळजात जपून ठेवावे असे हे सिनेमे आहेत. मित्रांनो, 21 मार्च 1949 या दिवशी मुंबईच्या लिबर्टी या अलिशान चित्रपटगृहात महबूब यांचा अंदाज हा चित्रपट झळकला आणि खऱ्या अर्थाने भारतीय सिनेमाला मल्टीस्टार युग सुरू झालं असं म्हणता येईल. यात दिलीप कुमारच्या शोकमग्न अभिनयाचा 50च्या दशकातील आविष्कार आणखी गहिरा बनला. दिदार, यहुदी, संगदिल, शिकस्त, फुटपाथ आणि कळसाध्या शोभावा असा बिमल रॉय यांचा देवदास. मित्रांनो, 1955 साली प्रदर्शित झालेल्या देवदास मधील आज इतकी वर्ष उलटली तरी कौन कमबख्त कहता है जो बर्दाश्त करने के लिए पीता है, किंवा इतनी सी भूल और इतनी बड़ी सजा, किंवा वो शादी के रास्ते चली गई और मैं बर्बादी के रास्ते, हे दिलीप कुमारचे डायलॉग रसिक आजही विसरलेले नाही आहेत. मित्रांनो, दिलीपच्या अभिनयाचा 50च्या दशकातल्या उत्तरार्धातील टप्पा आपण पाहणारच आहोत. त्यापूर्वी दिलीप कुमार यांच्या चित्रितीत हे गाणं ऐका.

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 एफएम। आनंदी रहा आणि आनंद लुटा।
1: ब्रेक नंतर पुन्हा सर्वांचं स्वागत। बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज। मित्रांनो, आज 11 डिसेंबर दिलीप कुमार यांचा वाढदिवस, त्यांना शुभेच्छा देताना आपण त्यांच्या अभिनयाची यात्रा आज अनुभवत आहोत। मित्रांनो, दिलीप कुमारच्या अभिनयाचा दुसरा टप्पा बीआर चोप्रा यांच्या नया दौर पासून 1956 सालापासून सुरू झाला। याला कारण देखील असंच होत। पहिले दशकभर दिलीप कुमार यांनी कायम भग्न हृदयाच्या प्रेमभंग झालेल्या नायकाची भूमिका रुपेरी पडद्यावर रंगवली होती। ह्या भूमिका करता करता दिलीपला स्वतःला देखील तब्येतीच्या काही कुरबुरी सुरू झाल्या होत्या। शेवटी त्यांना डॉक्टरांना दाखवलं। डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की कायम दुःखी भूमिका करून करून तुमचं हृदय थोडं कमजोर होत चाललंय, त्यासाठी तुम्ही थोड्याशा लाईट मूडच्या देखील भूमिका करा। कदाचित मित्रांनो, याच कारणासाठी 1957 सालचा गुरुदत्त यांचा प्यासा हा चित्रपट दिलीप कुमार यांनी नाकारला असावा। खैर, 1956 सालच्या नया दौरपासून दिलीप कुमार एका वेगळ्या रूपामध्ये प्रेक्षकांसमोर आला। या काळात त्यांनी लाईट मूडच्या खेळकर, मस्तवाल, रोमॅन्टिक, टिपिकल हिंदी सिनेमाच्या हिरोच्या भूमिका केल्या। यात कोहिनूर असेल, मधुमती असेल, लीडर, दिल दिया दर्दलिया, आदमी, राम और श्याम, गोपी, या सगळ्या सिनेमातला दिलीप कुमार हा रसिकांना जास्त आवडून गेला। याच काळात त्याचे दोन महत्वपूर्ण सिनेमे आले होते। एक होता मुघल ए आझम, यामध्ये त्यानं प्रिन्स सलीम याची एक जबरदस्त भूमिका केली होती। यात त्याची नायिका होती मधुबाला। 1961 साली गंगा जमुना हा सिनेमा आला होता। यात प्रथमच भोजपुरी भाषा ही बॉलिवूडमध्ये आली होती। यातील दिलीप कुमारची भूमिका लार्जर दॅन लाईफ अशी होती। नितीन बोस दिग्दर्शित या चित्रपटाचा पगडा हिंदी सिनेमावर इतका पडला की अमिताभ बच्चन यांचा सुप्रसिद्ध दीवार हा सिनेमा देखील थोडा बहुत गंगा जमुनावरच बेतलेला होता। दिलीपच्या अभिनयाबद्दल बोलताना सर्व रसिक कायम त्याच्या चेहऱ्यावरील बदलत जाणाऱ्या हावभावाबद्दल बोलत असतात। अतिशय बोलका चेहरा, अतिशय संयत अभिनय आणि कुठलाही आक्रस्ताळपणा न करता त्या भूमिकेत विरघळून जाणं काय असतं हे दिलीप कुमारनं आपल्या अभिनयातून दाखवून दिलं। मित्रांनो, दिल दिया दर्द दिया हा चित्रपट करताना त्यातील दिलीपचा अभिनय पाहिला की आज देखील अंगावर काटा उभा राहतो। त्यानं सगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या। राम और श्याम सारखा विनोदी सिनेमा असतो किंवा मधुमती सारखा पुनर्जन्मावरचा सिनेमा असतो, दिलीप कुमार कुठेच कमी पडला नाही। या काळात त्याची खूप छान अशी गाणी आली। बहुतेक सर्व नायिकांसोबत त्यानं चित्रपटामध्ये भूमिका केल्या होत्या। त्या काळच्या सर्व, म्हणजे नरगिस असेल, वहिदा रहमान असेल, वैजयंतीमाला असेल, मीना कुमारी असेल, या सर्वांसोबत त्याच्या भूमिका खूप गाजल्या। मित्रांनो, दिलीपच्या अभिनयाचा उत्तरार्ध पाहताना त्याच्या चरित्र भूमिकांकडे आपल्याला जावं लागतं। तो टप्पा आपण अनुभवणार आहोतच। त्यापूर्वी आपण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकमध्ये दिलीपवर चित्रित हे गाणं ऐकूयात।

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. बात पुराणी बडी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपण ट्यून केले आहे 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. मित्रांनो, दिलीप कुमार 1970 दशकामध्ये त्याचे काही सिनेमे आले होते, विशेषतः एक दोन सिनेमांचा फार अगदी जाहीरपणे उल्लेख करावा असे सिनेमे होते. एक त्यापैकी होता दास्तान. हा चित्रपट खरं तर चालला नव्हता काही, पण जबरदस्त सिनेमा होता, B.R. चोप्रा यांचा सिनेमा होता. यात दिलीप कुमारची दुहेरी भूमिका होती. त्याचप्रमाणे एक तपन सिन्हा यांचा सगीना महतो हा एक अतिशय सुंदर सिनेमा होता, एका बंगाली सिनेमाचा रिमेक होता. यात दिलीप कुमार सोबत सायरा बानू होती. आणि 1966 साली दिलीप कुमार यांना सायरा बानू सोबत लग्न केलं होतं. गोपी या सिनेमात हे दोघं पहिल्यांदा एकत्र आले होते. त्यानंतर बऱ्याच सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं. आणि दिलीप कुमारचा नायक म्हणून शेवटचा सिनेमा 1976 साली बैराग आला होता. हा आसिफ सेन यांनी दिग्दर्शित केला होता आणि यात दिलीप कुमारची तिहेरी भूमिका होती. 1976 ते 1981 ही 5 वर्ष दिलीप कुमार रुपेरी पडद्यापासून लांब राहिला. 1980 सालापासून तो चरित्र भूमिकातून रुपेरी पडद्यावर अवतरला. त्याचा पहिला सिनेमा होता मनोज कुमार यांचा क्रांती. या क्रांती सिनेमात हा मल्टीस्टारर सिनेमा होता आणि यात दिलीप कुमारनं अतिशय जबरदस्त असा अभिनय केला होता. यानंतर पुढच्याच वर्षी रमेश सिप्पी यांचा शक्ती हा सिनेमा आला. यामध्ये दिलीप कुमारचा सामना सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत होता. अमिताभ आणि दिलीप कुमार यांच्या दोघांच्या अभिनयाचा उत्तुंग आविष्कार म्हणजे शक्ती. सलीम जावेद यांचे डायलॉग या सिनेमासाठी होते आणि अतिशय तोडीस तोड असा अभिनय दोघांनी केला होता. त्यामुळं खरोखरच दोघांपैकी कोण अभिनयात जिंकलं असं सांगणं अवघड होतं. याच काळामध्ये सुभाष घई यांच्या विधाता या चित्रपटात देखील दिलीप कुमार आणि शम्मी कपूर आणि संजीव कुमार हे एकत्र आले होते आणि या चित्रपटाचा नायक होता संजय दत्त. मित्रांनो, वसंत कानटकर यांच्या एका नाटकावर एक सिनेमा काढला होता यश चोप्रा यांनी, मशाल. यामध्ये अनिल कपूर सोबत दिलीप कुमार आपल्याला दिसला होता. त्याचप्रमाणे सुभाष घई यांचा कर्मा हा सिनेमा, यामध्ये पुन्हा अनिल कपूर, नसीरुद्दीन शहा, जॅकी श्रॉफ, श्रीदेवी असे कलाकार होते आणि जबरदस्त त्यामध्ये देखील दिलीप कुमार यांची भूमिका होती. त्याचप्रमाणे B.R. चोप्रा यांच्या नया दौरचाच त्यांनी थोडासा रिमेक केला होता मजदूर या सिनेमामध्ये. यात देखील दिलीप कुमारचे अभिनय पाहण्यासारखा होता. मित्रांनो, 1990 दशकामध्ये सौदागर या चित्रपटामध्ये राजकुमार आणि दिलीप कुमार फार वर्षानंतर एकत्र आले होते आणि या सिनेमात दोघांच्या अभिनयानं एक बाजी मारली होती. आणि आज देखील आजच्या पिढीला खरं दिलीप कुमार माहीत झाला तो याच सिनेमामुळे. आणि ह्या सिनेमातील नायक कोण हे रसिक कदाचित विसरले असले तरी दिलीप कुमार आणि राजकुमार या दोघांना काही लोक विसरू शकलेले नाहीत. दिलीप कुमारच्या अभिनयाची ही यात्रा तब्बल 50 ते 60 वर्ष होती. मित्रांनो, प्रत्येक नवा येणारा कलावंत हा दिलीप कुमारच्या अभिनयाला पाहत मोठा होत गेला. राजेंद्र कुमार आणि मनोज कुमार या दोघांनी तर दिलीपच्या अभिनयाची तंतोतंत कॉपी करत मोठे यश प्राप्त केले. 70 सुपरस्टार राजेश खन्नाने आपल्या अभिनयात दिलीप आणि देव या दोघांचे कॉम्बिनेशन आणले. अमिताभ बच्चन यांच्या अनेक भूमिकात दिलीप कुमार डोकावत असतो. कित्येक वेळा तर दिग्दर्शकानेच अमिताभला सही सही दिलीपच्या अभिनयाला कॉपी करण्याचा सल्ला दिला होता. अर्थात अमिताभ बच्चन यांनी नंतर स्वतःची वेगळी इमेज निर्माण केली. भावनात्मक प्रसंगात दिलीप खूप बाजी मारून जायचा. अभिनेता नसीरुद्दीन शहा, शाहरुख खान यांनी देखील दिलीपला अभिनयाचा आदर्श म्हणून त्याच्यासारखा अभिनय करायला सुरुवातीला प्रारंभ केला होता. अलीकडच्या काळात नवाजुद्दीन सिद्दीकी सारख्या अभिनेत्या देखील भूमिका करताना दिलीपचाच अभिनयाचा भास आपल्याला बऱ्याच होत असतो. शक्तिमान फेम मुकेश खन्ना याने तर रुपेरी पडद्यावर सरळ सरळ दिलीप चिरी उडली. दिलीपच्या अभिनयाला सर्वोत्कृष्ट समजून त्याला कॉपी करणारे जसे होते तसेच दिलीप कुमारच्या सोबत चमकण्याचे अनेक अभिनेता आणि अभिनेत्रींची स्वप्न असायचे. त्यामुळे प्रत्येक पिढीकरता दिलीप कुमार आपलं अभिनयाचं पाणी दिलीप समोर कितपत चमकतं हे चेक करण्याचं माध्यम होतं. राज कपूर सोबत अंदाज, देवानंद सोबत इन्सानियत, अशोक कुमार सोबत राजकासोबत पैगाम, सौदागर सोबत आदमी क्रांती, संजीव कुमार सोबत संघर्ष विधाता, अमिताभ बच्चन सोबत शक्ती, नसुद्दीन शाह सोबतचा कर्मा, अनिल कपूर सोबतचा मशाल, ह्या सर्वांनी दिलीप कुमारच्या समोर आपण किती यशस्वी होतो हे पाहण्यासाठी भूमिका केली. मित्रांनो, मध्यंतरी काही काळ दिलीप कुमारच्या प्रकृतीबद्दल काही वेड्यावाकड्या बातम्या येत होत्या पण ह्या सर्व खोट्या होत्या. दिलीप कुमारची पत्नी सायरा बानू ह्या ट्विट करून कायम दिलीपच्या प्रकृतीबद्दल माहिती रसिकांना देत असतात. आज दिलीप कुमार 98 वर्ष पूर्ण करतायत, 99 वर्षात ते पदार्पण करतायत. एक जबरदस्त मोठी इनिंग दिलीप कुमार यांनी खेळलेली आहे आणि आपल्या सर्व रसिक श्रोत्यांच्या वतीने, रेडिओ पुणेरी आवाजच्या वतीने हा अभिनेता शतायुषी व्हावा अशी आपण प्रार्थना करूयात. धन्यवाद.

नमस्कार रसिको हो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे तुळस। हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या तुळशीच्या रोपाबद्दल आज आपण जास्तीत जास्त माहिती घेणार आहोत। तर श्रोत्यांनो, हिंदू समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे। तुळस ह्याचा शाब्दिक अर्थ म्हणजे अमूल्य रोप। तुळस मंगलतेचे पावित्र्याचे प्रतीक आहे। हिंदू घरांमध्ये घरोघरी तुळशी वृंदावनात कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर तुळशीचे रोप लावलेले असतेच। अनेक जण विशेषत हिंदू नित्यनेमाने तुळशीची पूजा करतात। त्यासाठी रोज सकाळी परसदारी तुळशी वृंदावनात असलेल्या रोपाला हिंदू स्त्रिया प्रदक्षिणा घालतात आणि सायंकाळी तुळशी पुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते। वारकरी संप्रदायात तुळशीला महत्वाचे स्थान आहे। वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात। हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर मृतदेहावर तुळशी पत्र ठेवले जाते। याचा अर्थ सर्वस्वी त्याग करणे असा होतो। यानंतर तुळशी ह्या वनस्पतीचे वर्णन ऐकूया। तुळशीचे शास्त्रीय नाव ऑसिमम सँक्टम हे असून इंग्रजीमध्ये तिला होली बेसिल असे म्हणतात। ही लॅमियसी म्हणजेच पुदिनाच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे। आशिया, युरोप आणि आफ्रिका खंडामध्ये बहुतेक भूप्रदेशांमध्ये तुळशीची झुडपे आढळतात। तुळशीची रोपे सर्वसाधारणत 30 ते 120 सेंटीमीटर उंचीपर्यंत वाढतात। हिची पाने लंब गोलाकार, किंचित टोकदार, कातरलेली आणि एकाआडएक अशी असतात। तुळशीच्या तुर्यासारख्या फुलाला मंजिरी म्हणतात। फुलामध्ये सुगंधी तेल असते। फुलांमध्ये तुळशीच्या बिया देखील मिळतात। वनस्पती शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तुळस ही दिवसातील 20 तास ऑक्सिजन तर उर्वरित 4 तास कार्बन डायऑक्साइड हवेत सोडत असते। यानंतर आपण तुळशीच्या जाती बघूया। हिंदू धर्म, विज्ञान आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने तुळशीचे गुण हे अतुल्य आहेत। हे दैवी देणगीयुक्त रोपटे अनेक प्रकारांमध्ये आढळते, जे विज्ञानाच्या आणि अध्यात्माच्या दृष्टीने फार महत्वपूर्ण आहेत। तुळशीचे काही प्रकार याप्रमाणे। पहिली आहे राम तुळस, दुसरी आहे श्याम किंवा श्यामा तुळस, हिलाच काळी तुळस, सबजा किंवा पंजाबी तुळस असेही म्हटले जाते। तिसरी आहे श्वेत तुळस किंवा विष्णू तुळस। चौथी आहे वन तुळस किंवा रान तुळस। पाचवी आहे लिंबू तुळस। सहावी आहे कापूर तुळस। सातवी आहे लवंग तुळस। ह्या सर्व तुळशी औषधी तुळशी म्हणून ओळखल्या जातात। मित्रांनो, आता आपण तुळस आणि दुर्वा ह्या दोन वनस्पतींचे गुणधर्म जाणून घेऊया। गणपतीला तुळस वाहत नाहीत, दुर्वा वाहतात, कारण या दोन्ही वनस्पतींचे गुणधर्म विरुद्ध आहेत। आयुर्वेदीय ग्रंथानुसार दुर्वा कषाया मधुराश्च शीता पित्त तृषा रोचक वांती हंजहा तुलसी कटुका तिक्ता हृद्योष्णा दाह पित्त कृत। म्हणजे दुर्वा या तुरट गोड तर तुळस ही कडू आणि तिखट आहे। दुर्वा शीत तर तुळस ही हृद्योष्ण आहे। दुर्वा पित्त तृषा रोचक म्हणजे पित्त आणि तहान शमवणारी, तर तुळस ही पित्त आणि भूक वाढवणारी अशी असते। दुर्वा आणि तुळस यांचे गुणधर्म विरुद्ध असल्याने पहिली गणपतीला चालते, दुसरी चालत नाही। म्हणजेच गणपतीला दुर्वा वाहतात, तुळस वाहत नाहीत। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे तुळस। विश्रांतीपूर्वी आपण याचे प्रास्ताविक तुळशी रोपाचे वर्णन, तुळशीचे प्रकार, तसेच तुळस आणि दुर्वा यामधील फरक कोणता हे ऐकले। आता आपण तुळशी वृंदावनाबद्दल माहिती जाणून घेऊया। श्रोत्यांनो, घरासमोर एका विशिष्ट प्रकारची माती किंवा विटा, दगड, फरशी हे साहित्य वापरून बनवलेल्या कुंडीला तुळशी वृंदावन असे म्हणतात। त्यात तुळशीचे रोप लावतात। अशा प्रकारे तुळस लावणे हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे असे समजले जाते। घराच्या ईशान्य दिशेला मागच्या अंगणात तुळशी वृंदावन असावे असा शास्त्र संकेत मानला जातो। काही वेळा वृंदावनावर राधा कृष्णाचे चित्र असते। नवीन वस्तू उभी झाली की तुळशी वृंदावन बांधण्याला प्राधान्य दिले जाते। यानंतर आपण तुळशीचे धार्मिक महत्व बघूया। तुळस ही भारतीय संस्कृतीत आणि विशेषतः वैष्णव परंपरेत महत्वाची मानली जाते। तुळशीचे पावित्र जपण्याला महत्व आहे। भारतीय स्त्रिया दररोज सकाळी स्नान झाले की तुळशीची पूजा करून तिला प्रदक्षिणा घालतात। याच कारणामुळे ग्रामीण भागातील घराच्या अंगणामध्ये तुळशीचे वृंदावन असते। तुळशीच्या विवाहाच्या वेळी याच तुळशीचा विवाह कृष्णाशी लावला जातो। शिर्डी येथे मंदिर परिसरात असेच एक तुळशी वृंदावन आहे। भारतातील मंदिरांच्या परिसरात आणि कृष्ण मंदिरात तुळशी वृंदावन आढळून येते। तुळशीचं रोप प्रत्येक हिंदू घराची ओळख मानलं जातं। प्राचीन काळापासूनच ही परंपरा चालत आलेली आहे की घरात तुळशी वृंदावन असायलाच हवं। दररोज सायंकाळी तुळशी समोर दिवा लावावा असे आपल्या शास्त्रात सांगितलेले आहे। ज्या घरी तिन्ही सांजेला तुळशी पुढे दिवा लावतात त्यांच्या घरी लक्ष्मीची सदैव कृपादृष्टी राहते। तसेच तुळशी वृंदावनामुळे वास्तुदोषांचेही निराकरण होते असे मानले जाते। मित्रांनो, आता आपण तुळशी वृंदावनाची घडवणूक कोठे होते हे बघूया। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुका असून त्यात तुळस नावाचे गाव आहे। श्रोत्यांनो, याच गावात घडवण्यात येणारी तुळशी वृंदावने सर्व महाराष्ट्रात मान्यता प्राप्त आहेत बरं का। येथील कुंभार समाज ही वृंदावने पारंपरिकरित्या बनवतो। सुबक, टिकाऊ आणि परंपरेला धरून अशी त्यांची जडणघडण असते। तुळस गावातील वृंदावने सर्व देवळांमध्ये स्थापित केली जातात। मित्रांनो, आता आपण तुळशी विवाहाबद्दल माहिती घेऊया। तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे। कार्तिक शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे। कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे 5 दिवस ही दिवाळी असते। कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय। अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो। विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात। हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे। मित्रांनो, तुळशी विवाह म्हणजे तुळस या वनस्पतीच्या रोपाचे शाळिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह करण्याचा पूजोत्सव किंवा प्रथा। हा विवाह प्रबोधिनी एकादशी पासून करतात। श्री विष्णू कार्तिक महिन्यातील देव उठनी एकादशीला संपूर्ण 4 महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा त्यांचा तुळशीशी विवाह लावला जातो। श्री विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे। तुळस ही लक्ष्मीचेच रूप आहे असे मानले जाते। श्रोत्यांनो, हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्य साधारण महत्व आहे। तुळस ही भारताच्या सर्व प्रांतांमध्ये सर्व भागामध्ये उगवणारी वनस्पती आहे। बहुतेक हिंदू कुटुंबांच्या घरामागे अंगणामध्ये तुळशी वृंदावन असतेच। विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात, पण मुख्यतः द्वादशीलाच तो केला जातो। तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेलेले आहे। हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फळ मिळते असेही मानले जाते। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप नहीं कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे तुळस। विश्रांतीपूर्वी आपण तुळशी वृंदावन, तुळशीचे धार्मिक महत्व, घडवणूक आणि तुळशी विवाहाबद्दल जाणून घेतलेले आहे। आता आपण तुळशी विवाहाचे स्वरूप कसे असते हे बघूया। आपल्याच घरातील कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची, तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची गेरू आणि चुन्याने रंगरंगोटी करतात, सजवतात। त्यावर बोर चिंच आवळा कृष्णदेव सावळा असे लिहितात। बोर चिंच आवळा सीताफळ हे त्यात ठेवतात। कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि श्रीकृष्णाची पूजा करतो। नंतर त्यांना हळद आणि तेल लावून मंगल स्नान घालतो। तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात। त्यावर मांडव म्हणून उसाची व धांड्याची खोपटी ठेवतात। पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात। त्यानंतर कृष्ण आणि तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो। कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे, नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे। घरच्या कन्येस कृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे। या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची देखील पद्धत आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, गोवा, दीव आणि दमन येथे तुळशी विवाह सार्वजनिकरित्या साजरा होतो। तुळशीची आणि कृष्णाची वाद्यांच्या आणि फटाक्यांच्या गजरात सरकारी इतमामात मिरवणूक निघते। सन 2017 मध्ये गोव्यात तुळशी विवाहाचे पौरोहित्य महिलांनी केले आणि गोव्याच्या राज्यपालांनी तुळशीचे कन्यादान केले। श्रोत्यांनो, आता आपण तुळशी व्रताची आख्यायिका ऐकूया। कांची नगरीत कनक नावाचा राजा होता। त्याला नवसाने एक मुलगी झाली। तिचे नाव त्याने किशोरी ठेवले। तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले की जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून तो मरून जाईल। तेव्हा एका ब्राह्मणाने किशोरीला द्वादशाक्षरी विष्णू मंत्र सांगितला। त्या मंत्राचा जप करावा, तुळशीची पूजा करावी आणि कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा असे व्रत त्याने सांगितले। त्याप्रमाणे ती करू लागली। एकदा काय झाले, एका गंध्याने तिला पाहिले आणि तो तिच्यावर मोहित झाला। माळिनीच्या मदतीने स्त्री वेश घेऊन त्या माळिनी बरोबर तो किशोरीकडे आला। ती माळीन म्हणाली, ही माझी मुलगी आहे, फुलांची रचना करण्यात ती तरबेज आहे। तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना ती करून देत जाईल। गंधी किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला। कांची राजाचा पुत्र मुकुंद हाही किशोरीवर मोहित झाला होता। तो सूर्याची खूप उपासना करायचा। सूर्याने स्वप्नात येऊन दृष्टांत देऊन त्याला सांगितले की तू किशोरीचा नाद सोडून दे, तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरून जाईल। तेव्हा मुकुंद सूर्याला म्हणाला, तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य नक्कीच टाळता येईल। किशोरी मला लाभली नाही तर मी अन्न पाणी वर्ज्य करून मरून जाईल। सूर्याने किशोरीच्या वडिलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे। कनकराजाला हा विवाह मान्य करणे भाग पडले

कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली। गंध्याला जेव्हा हे सर्व कळले तेव्हा तो खूप दुःखी झाला। त्याने ठरवले की लग्न मंडपात जाण्याआधी किशोरीचा हात धरायचा। त्याच वेळी मेघ गर्जनांसह विजा कडाडल्या। किशोरीही भांबावून गेली। ती बाहेर आली। गंध्याने तिचा हात धरला। त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर वीज कोसळली आणि तो मरण पावला। नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी किशोरीचा विवाह झाला। तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळले। तुळशी व्रत हे एक काम्य व्रत आहे। तुळशी विवाह करणे हा एक हा व्रताचाच भाग मानला जातो। या निमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लाभते असे मानले जाते। तर मंडळी, याबरोबरच आपण तुळस या रोपाबद्दल घेत असलेली माहिती येथेच थांबूया। परंतु आपल्याला अजूनही तुळशीबद्दल खूप काही जाणून घ्यायचे आहे, परंतु ते आपण आपल्या रंगनवीच्या पुढील भागात ऐकूया। या भागात इतकेच। पुन्हा भेटू रंगनवीच्या नवीन सदरात तुळस हाच विषय घेऊन। तोपर्यंत नमस्कार।

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां, ऐसा यार आना.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जात.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात पीठ वाजल्या की शरीर अपोआप फिरकत. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: सोनेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।

रसिको हो रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे तुळस। हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या तुळशीच्या रोपाबद्दल आज आपण जास्तीत जास्त माहिती घेणार आहोत। तर श्रोत्यांनो, हिंदू समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे। तुळस ह्याचा शाब्दिक अर्थ म्हणजे अमूल्य रोप। तुळस मंगलतेचे पावित्र्याचे प्रतीक आहे। हिंदू घरांमध्ये घरोघरी तुळशी वृंदावनात कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर तुळशीचे रोप लावलेले असतेच। अनेक जण विशेषत हिंदू नित्यनेमाने तुळशीची पूजा करतात। त्यासाठी रोज सकाळी परसदारी तुळशी वृंदावनात असलेल्या रोपाला हिंदू स्त्रिया प्रदक्षिणा घालतात आणि सायंकाळी तुळशी पुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते। वारकरी संप्रदायात तुळशीला महत्वाचे स्थान आहे। वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात। हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर मृतदेहावर तुळशी पत्र ठेवले जाते। याचा अर्थ सर्वस्वी त्याग करणे असा होतो। यानंतर तुळशी ह्या वनस्पतीचे वर्णन ऐकूया। तुळशीचे शास्त्रीय नाव ऑसिमम सँक्टम हे असून इंग्रजीमध्ये तिला होली बेसिल असे म्हणतात। ही लॅमिएसी म्हणजेच पुदिनाच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे। आशिया, युरोप आणि आफ्रिका खंडामध्ये बहुतेक भूप्रदेशांमध्ये तुळशीची झुडपे आढळतात। तुळशीची रोपे सर्वसाधारणत 30 ते 120 सेंटीमीटर उंचीपर्यंत वाढतात। हिची पाने लंब गोलाकार किंचित टोकदार कातरलेली आणि एकाआड एक अशी असतात। तुळशीच्या तुर्यासारख्या फुलाला मंजिरी म्हणतात। फुलामध्ये सुगंधी तेल असते। फुलांमध्ये तुळशीच्या बिया देखील मिळतात। वनस्पती शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तुळस ही दिवसातील 20 तास ऑक्सिजन तर उर्वरित 4 तास कार्बन डायऑक्साइड हवेत सोडत असते। यानंतर आपण तुळशीच्या जाती बघूया। हिंदू धर्म, विज्ञान आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने तुळशीचे गुण हे अतुल्य आहेत। हे दैवी देणगीयुक्त रोपटे अनेक प्रकारांमध्ये आढळते, जे विज्ञानाच्या आणि अध्यात्माच्या दृष्टीने फार महत्वपूर्ण आहेत। तुळशीचे काही प्रकार याप्रमाणे। पहिली आहे राम तुळस, दुसरी आहे श्याम किंवा श्यामा तुळस, हिलाच काळी तुळस, सबजा किंवा पंजाबी तुळस असेही म्हटले जाते। तिसरी आहे श्वेत तुळस किंवा विष्णू तुळस। चौथी आहे वन तुळस किंवा रान तुळस। पाचवी आहे लिंबू तुळस। सहावी आहे कापूर तुळस। सातवी आहे लवंग तुळस। ह्या सर्व तुळशी औषधी तुळशी म्हणून ओळखल्या जातात। मित्रांनो, आता आपण तुळस आणि दुर्वा ह्या दोन वनस्पतींचे गुणधर्म जाणून घेऊया। गणपतीला तुळस वाहत नाहीत, दुर्वा वाहतात, कारण ह्या दोन्ही वनस्पतींचे गुणधर्म विरुद्ध आहेत। आयुर्वेदीय ग्रंथानुसार दुर्वा कषाया मधुराश्च शीता पित्त तृषा रोचक वांती हंजहा तुलसी कटुका तिक्ता हृद्योष्णा दाह पित्त कृत। म्हणजे दुर्वा या तुरट गोड तर तुळस ही कडू आणि तिखट आहे। दुर्वा शीत तर तुळस ही हृद्योष्ण आहे। दुर्वा पित्त तृषा रोचक म्हणजे पित्त आणि तहान शमवणारी तर तुळस ही पित्त आणि भूक वाढवणारी अशी असते। दुर्वा आणि तुळस यांचे गुणधर्म विरुद्ध असल्याने पहिली गणपतीला चालते, दुसरी चालत नाही। म्हणजेच गणपतीला दुर्वा वाहतात, तुळस वाहत नाहीत। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे तुळस। विश्रांतीपूर्वी आपण याचे प्रास्ताविक तुळशी रोपाचे वर्णन, तुळशीचे प्रकार, तसेच तुळस आणि दुर्वा यामधील फरक कोणता हे ऐकले। आता आपण तुळशी वृंदावनाबद्दल माहिती जाणून घेऊया। श्रोत्यांनो, घरासमोर एका विशिष्ट प्रकारची माती किंवा विटा, दगड, फरशी हे साहित्य वापरून बनवलेल्या कुंडीला तुळशी वृंदावन असे म्हणतात। त्यात तुळशीचे रोप लावतात। अशा प्रकारे तुळस लावणे हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे असे समजले जाते। घराच्या ईशान्य दिशेला मागच्या अंगणात तुळशी वृंदावन असावे असा शास्त्र संकेत मानला जातो। काही वेळा वृंदावनावर राधा कृष्णाचे चित्र असते। नवीन वास्तू उभी झाली की तुळशी वृंदावन बांधण्याला प्राधान्य दिले जाते। यानंतर आपण तुळशीचे धार्मिक महत्व बघूया। तुळस ही भारतीय संस्कृतीत आणि विशेषतः वैष्णव परंपरेत महत्वाची मानली जाते। तुळशीचे पावित्र जपण्याला महत्व आहे। भारतीय स्त्रिया दररोज सकाळी स्नान झाले की तुळशीची पूजा करून तिला प्रदक्षिणा घालतात। याच कारणामुळे ग्रामीण भागातील घराच्या अंगणामध्ये तुळशीचे वृंदावन असते। तुळशीच्या विवाहाच्या वेळी याच तुळशीचा विवाह कृष्णाशी लावला जातो। शिर्डी येथे मंदिर परिसरात असेच एक तुळशी वृंदावन आहे। भारतातील मंदिरांच्या परिसरात आणि कृष्ण मंदिरात तुळशी वृंदावन आढळून येते। तुळशीचं रोप प्रत्येक हिंदू घराची ओळख मानलं जातं। प्राचीन काळापासूनच ही परंपरा चालत आलेली आहे की घरात तुळशी वृंदावन असायलाच हवं। दररोज सायंकाळी तुळशी समोर दिवा लावावा असे आपल्या शास्त्रात सांगितलेले आहे। ज्या घरी तिन्ही सांजेला तुळशी पुढे दिवा लावतात त्यांच्या घरी लक्ष्मीची सदैव कृपादृष्टी राहते। तसेच तुळशी वृंदावनामुळे वास्तुदोषांचेही निराकरण होते असे मानले जाते। मित्रांनो, आता आपण तुळशी वृंदावनाचे घडवणूक कोठे होते हे बघूया। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुका असून त्यात तुळस नावाचे गाव आहे। श्रोत्यांनो, याच गावात घडवण्यात येणारी तुळशी वृंदावने सर्व महाराष्ट्रात मान्यता प्राप्त आहेत बरं का। येथील कुंभार समाज ही वृंदावने पारंपरिकरित्या बनवतो। सुबक, टिकाऊ आणि परंपरेला धरून अशी त्यांची जडणघडण असते। तुळस गावातील वृंदावने सर्व देवळांमध्ये स्थापित केली जातात। मित्रांनो, आता आपण तुळशी विवाहाबद्दल माहिती घेऊया। तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे। कार्तिक शुद्ध एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे। कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे 5 दिवस ही दिवाळी असते। कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय। अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो। विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात। हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे। मित्रांनो, तुळशी विवाह म्हणजे तुळस या वनस्पतीच्या रोपाचे शाळीग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह करण्याचा पूजोत्सव किंवा प्रथा। हा विवाह प्रबोधिनी एकादशी पासून करतात। श्री विष्णू कार्तिक महिन्यातील देव उठनी एकादशीला संपूर्ण 4 महिने झोपल्यानंतर उठतात, तेव्हा त्यांचा तुळशीशी विवाह लावला जातो। श्री विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे। तुळस ही लक्ष्मीचेच रूप आहे असे मानले जाते। श्रोत्यांनो, हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्य साधारण महत्व आहे। तुळस ही भारताच्या सर्व प्रांतांमध्ये सर्व भागामध्ये उगवणारी वनस्पती आहे. बहुतेक हिंदू कुटुंबांच्या घरामागे अंगणामध्ये तुळशी वृंदावन असतेच. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात, पण मुख्यतः द्वादशीलाच तो केला जातो. तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेलेले आहे. हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फळ मिळते असेही मानले जाते. तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे तुळस। विश्रांतीपूर्वी आपण तुळशी वृंदावन, तुळशीचे धार्मिक महत्व, घडवणूक आणि तुळशी विवाहाबद्दल जाणून घेतलेले आहे। आता आपण तुळशी विवाहाचे स्वरूप कसे असते हे बघूया। आपल्याच घरातील कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची, तुळशीचे रोप असलेल्या कुंडीची गेरू आणि चुन्याने रंगरंगोटी करतात, सजवतात। त्यावर बोर चिंच आवळा कृष्णदेव सावळा असे लिहितात। बोर चिंच आवळा सीताफळ हे त्यात ठेवतात। कुटुंबातील कर्ता माणूस स्नान करून तुळशीची आणि श्रीकृष्णाची पूजा करतो। नंतर त्यांना हळद आणि तेल लावून मंगल स्नान घालतो। तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात। त्यावर मांडव म्हणून उसाची वा धांड्याची खोपटी ठेवतात। पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला जागे करतात। त्यानंतर कृष्ण आणि तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो। कर्त्याने यानंतर तुळशीचे कन्यादान करावे, नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे। घरच्या कन्येस कृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू आहे। या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची देखील पद्धत आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, गोवा, दीव आणि दमन येथे तुळशी विवाह सार्वजनिकरित्या साजरा होतो। तुळशीची आणि कृष्णाची वाद्यांच्या आणि फटाक्यांच्या गजरात सरकारी इतमामात मिरवणूक निघते। सन 2017 मध्ये गोव्यात तुळशी विवाहाचे पौरोहित्य महिलांनी केले आणि गोव्याच्या राज्यपालांनी तुळशीचे कन्यादान केले। श्रोत्यांनो, आता आपण तुळशी व्रताची आख्यायिका ऐकूया। कांची नगरीत कनक नावाचा राजा होता। त्याला नवसाने एक मुलगी झाली। तिचे नाव त्याने किशोरी ठेवले। तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले की जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून तो मरून जाईल। तेव्हा एका ब्राह्मणाने किशोरीला द्वादशाक्षरी विष्णू मंत्र सांगितला। त्या मंत्राचा जप करावा, तुळशीची पूजा करावी आणि कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा असे व्रत त्याने सांगितले। त्याप्रमाणे ती करू लागली। एकदा काय झाले, एका गंध्याने तिला पाहिले आणि तो तिच्यावर मोहित झाला। माळिनीच्या मदतीने स्त्री वेश घेऊन त्या माळिनी बरोबर तो किशोरीकडे आला। ती माळीन म्हणाली, ही माझी मुलगी आहे, फुलांची रचना करण्यात ती तरबेज आहे। तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना ती करून देत जाईल। गंधी किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला। कांची राजाचा पुत्र मुकुंद हाही किशोरीवर मोहित झाला होता। तो सूर्याची खूप उपासना करायचा। सूर्याने स्वप्नात येऊन दृष्टांत देऊन त्याला सांगितले की तू किशोरीचा नाद सोडून दे

धरायचा। त्याचवेळी मेघ गर्जनांसह विजा कडाडल्या। किशोरीही भांबावून गेली। ती बाहेर आली। गंध्याने तिचा हात धरला। त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर वीज कोसळली आणि तो मरण पावला। नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी किशोरीचा विवाह झाला। तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळले। तुळशी व्रत हे एक काम्य व्रत आहे। तुळशी विवाह करणे हा एक हा व्रताचाच भाग मानला जातो। या निमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लाभते असे मानले जाते। तर मंडळी, याबरोबरच आपण तुळस या रोपाबद्दल घेत असलेली माहिती येथेच थांबूया, परंतु आपल्याला अजूनही तुळशीबद्दल खूप काही जाणून घ्यायचे आहे, परंतु ते आपण आपल्या रंगनवीच्या पुढील भागात ऐकूया। या भागात इतकेच। पुन्हा भेटू रंगनवीच्या नवीन सदरात तुळस हाच विषय घेऊन। तोपर्यंत नमस्कार।

0: नमस्कार, आप उन्हें कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।